नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यारच 1287 किलोहर्ट्सांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयतात. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्सांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आनी आकाशवाणी पणजी. आयकपेनो आयतवार सोमार भारतीय सौर दीस 8 आषाढ 1948 म्हळ्यारूच 29 जून 2024 सकाळची 5 वरां जावन बरोबर 56 मिनटां जातात. आयच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय वाहिनीच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आतां आमी सुरवात करतात. सुप्रभात.

ऐकपिन सोवरा जायत आयल्यात काय खेळा भितरच ऐकूया दिल्ली केंद्रावल्यान प्रसारित जावपी हिंदीतल्यान खबरो तेच प्रमाण सोवरा जाऊन 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो.

तुम्ही ऐकत आले विचार किरण, आणि आता वेळ असा आमच्या भक्ती गायनाच्या कार्यावळीचा आमचा आधार, आणि आयचे हे दिसा लावया पहिले सुवातेर भक्तीची पंटी महादेवा सामखार।

सदाशिव त्रिशूलधारका हे सदाशिव त्रिशूलधारका अनादि तू अनंत तू अनादि तू अनंत तू पूर्णत्वच ब्रह्मानंदाचे पूर्णत्वच ब्रह्मानंदाचे जगद्गुरु हे अंब पिता तू जगद्गुरु हे अंब पिता तू हे सदाशिव त्रिशूलधारका हे सदाशिव त्रिशूलधारका।

Sadashiva, Sulabharata, Sadashiva, Sulabharata.

जीस तू उत्पत्ति तू स्थिति दयात्मक ही आयेस तू क्रोध अनावर होई जेभा अखंड तांडव करिसी तू नट राजा से रूप ही तू हे सदा शिव शुलधारका।

0: की तू त्र्यंबक तू हे करुणा सागर त्र्यंबक तू हे करुणा सागर ब्रह्मा विष्णु महेश तू हे सदाशिव शूलधारका हे सदाशिव शूलधारका अनादि तू अनंत तू अनादि तू अनंत तू पूर्णत्वच ब्रह्मानंदाचे पूर्णत्वच ब्रह्मानंदाचे जगद्गुरु केनंब पिता तू जगद्गुरु केनंब पिता तू हे सदाशिव शूलधारका हे सदाशिव शूलधारका हे सदाशिव शूलधारका
1: पद्मासनान विराटमान सोबीत रूप ताचे नागपाश आसा ताचे गळ्या भोवतणी चंद्रखोर आणि पावन गंगा सोपता ताच्या माथ्यार त्या दिव्य अशा महादेवाच्या मूर्ती मुखार जावया आमी नतमस्तक

परमेश्वरा, तुझ्या नामातूच असा अमृताची गोडी ही गोंडसाट थिरावनी माझ्या काळजांत जावनी जिविताचें कल्याण सासणाचें.

आणि आमचा आधार भक्ती गाण्याच्या या कार्यामीत एक गीत आमच्या भारत भुयेचे, आमच्या मोगाळ मायेचे.

0: ऐकपेनो हे असले आमचे भक्तगाण्यांचे कार्यवळ आमचा आधार.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आय ओ एस वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: ऐकपेनो आमच्या स्टुडिओच्या घड्याळ आता बरोबर 6:46 आतात. शेतकामताक माहिती हे कार्यावळीत आता ऐकूया. शिवराम गांवकर हाणें दिली माहिती. विषय आसा जिवाणू सारे.
3: शेताची जमीन सदांच सुपीक दवरपाक जाय. ताका लागून जमनीक भरपूर प्रमाणांत शेण, हरवो, पालो, पाचळो, जिवाणू सारें दिवपाक गरजेचें, जेणे करून त्या जमनींतले सूक्ष्म जिवाणू वाडूंक शकतात आनी ताजो शेताचेर बरो परिणाम जाता आनी उत्पादनूय वाडटा. जर जिवाणू खताचो वापर केलो तर रसायनीक खताचो वापर कमी प्रमाणांत करूंक शकतात आनी तशी शेताची जमीन बरी उरता. आतां आमी वेगळी जिवाणू खतां म्हळ्यार बायो फर्टिलायझर खंयची ती पळोवया. पयलें बायो फर्टिलायझर म्हळ्यार मायक्रोरायझा. ही एक बुरशी जावन आसा जेका आमी फंगाय म्हणटात. ही बुरशी झाडाच्या मुळार किंवा खंयच्या शेतात आसता. हाचेर खूब प्रयोग जावन ग्लोमस फेसिकुलेटम नांवाची बुरशी आज सगळ्या शेतांक उपयोगाक हाडटात. ह्या जिवाणू खताची खासिकाय म्हळ्यार ही बुरशी शेताक स्फुरत पुरयता. ही बुरशी बी पेरताना किंवा नंतर उपयोगाक हाडपाक जाता. ही बुरशी बियो पेरताना ताच्या बरोबर घातली तर बरी. ही बुरशी जमनीक घातल्या नंतर ती सगळ्या जमनीक पसरता, म्हणल्यार भाताच्या मुळापासून 1 मीटर पर्यंत ती बुरशी पसरपाक शकता आनी पयस पयस आसलें स्पुरद त्या झाडाक पावयता. ही बुरशी स्पुरदा बरोबर झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न ह्या सारकी जीवनसत्वां झाडांक पावयता. ही बुरशी शेताक शेणा बरोबर, हरव्या पाने पाचोळ्या बरोबर, म्हणल्यार ग्रीन मॅन्युअरा बरोबर, भाताच्या कुंड्या बरोबर, बायोगॅसांतल्यान सरपी स्लरी बरोबर दिल्यार बरी. ही बुरशी शेताक दिल्या नंतर रसायनीक सारें जास्त प्रमाणांत वापरपाची गरज नासता. प्रयोगांत अशें दिसून आयलां की ही बुरशी रायझोबियम सारक्या जिवाणू खता बरोबर दिल्यार अदीक बरें. ही बुरशी मिरसांगेच्या झाडाक जास्त उपयोगाक पडटा. तशीच ही बुरशी बाग बगीचाक आनी शेतांक दिवपाक येता. मायक्रोरायझा भाशेन हल्लीच आनी एक नव्या जिवाणू साऱ्याचो शोध लागला. ताचें नांव एझोस्पायरलम. हे जिवाणू हवेतले नत्र म्हळ्यार नायट्रोजन शोशून जमनीक दिता. हल्लीच्या काळांत नत्र साऱ्याची किंमती भरपूर वाडत आसा आनी ताका लागून एझोस्पायरलमाचो वापर शेतकरी करूंक शकता. हे जिवाणू सारें रायझोबियम साऱ्या भाशेन फक्त हे नोडूल तयार करना, पूण हे वापरून जमनीक निश्चित सुदारूंक करता येता.

0: शुभ प्रभात. ऐकमेनो तरेकवार माहिती आणि सोबीत अशा संगीताच्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार. आयच्या कार्यावळीत आम्ही ऐकतले सोबीत अशी गीता तरेकवार माहिती. सातारा जाऊन 40 मिनटांचेर कलात्मक गोंय हे वळेरेंत फुगड्याचे खाशेले गूण ही कार्यावळ सादर केली आसा डॉ साईश देशपांडे हाणी. मजगती सातारा जाऊन 25 मिनटांचेर आयकुया प्रादेशीक खबरो आणि शुभ प्रभात ह्या कार्यावळीची सुरुवात करुया. ऐकून दिनविशेष.
1: दिनविशेष.

29 जून दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशींच खाशेलपणां घेवन येता. 29 जून हो दीस राष्ट्रीय सांख्यिकी दीस म्हूण पाळटात. नॅशनल स्टॅटिस्टिक्स

0: स्टॅटिस्टिक्स डे. राष्ट्रीय सांख्यिकी दीस दर वर्सा 29 जून हे दिसा भारतांत पाळटात. देशाचे म्हान सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महाल नॉबीस हांची आयज जयंती. आनी हो दीस राष्ट्रीय सांख्यिकी दीस म्हणून पाळटात. आर्थिक नियोजन आनी सांख्यिकीय विकासाच्या क्षेत्रांत अतुलनीय अशे योगदान दिल्ले बद्दल देशाच्या विधान परिषदेन प्रशांत चंद्र महाल नॉबीस हांची जयंती ही राष्ट्रीय सांख्यिकी दीस म्हणून पाळपाचो निर्णय घेतलो. भारत सरकाराच्या ह्या निर्णया खातीर दर वर्सा 29 जून हे दिसा राष्ट्रीय सांख्यिकी दीस पाळटात. तर आयज आसा राष्ट्रीय सांख्यिकी दीस, नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे. आयचे हे दिसा 2001 वर्सा पंडित हृदयनाथ मंगेशकर हांका नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर जाल्लो. तर आयचेच दिसा 2007 वर्सा एपल कंपनीन आपलो पयलो मोबायल फोन आयफोन प्रकाशीत केल्लो. 1893 वर्सा भारतीय संख्याशास्त्राचे जनक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटाचे संस्थापक प्रसंत चंद्र महाल नॉबीस हांचो जल्म जाल्लो. तर 1995 वर्सा दक्षिण कोरियांत सेऊल हांगा सॅमसंग डिपार्टमेंटल स्टोराची इमारत कोसळून 502 लोकांक मरण आयिल्ले तर 937 जाण जखमी जाल्ले. आयज आमी याद काडटा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हांची. आयज तांचो जल्माचो दीस. नामनेचे विनोदी लेखक आनी नाटककार अशी तांची वळख. तांचो जल्म 29 जून 1871 हे दिसा नागपुरांत जालो. इंग्लीश नाटकां कादंबऱ्यो वाचपाची आवड तांकां भुरगेपणांतच लागली. 5वेंत आसतना तांणी सुखमालिका ह्या नांवाचें नाटक बरयलें. फुडें वकिली वेवसायांत आसतनाच साहित्य निर्मिती तांणी चालू दवरली. वीरतनय, मूकनायक, वधुपरिक्षा, सहचारिणी, गुप्त मंजुषा, मतिविकार, शिवपावित्र्य सारकी गाजिल्ली नाटकां तांणी बरयली. 1927 वर्सा पुणे हांगा भरिल्ल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आशिल्ले. मराठी साहित्यांत विनोदी वाङ्मयाचे जनक म्हणून श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हांचे नाव घेतात. तर आयज तांची जयंती. आयज आमी याद काडटा दामोदर धर्मानंद कोसंबी प्राच्यविद्या पंडित गणितज्ञ विचारवंत आणि इतिहासकार हांची. आयज तांचो स्मृती दीस. तर ह्यो आणि अश्यो अनेक खास घटना नोंद करता आयचो हो खास दीस 29 जून.
1: दिन विशेष.

0: अल्पन तुम्ही ऐकता शुभ प्रभात ही कार्यक्रम. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल.
1: बरे बलायकी खातीर,
2: आत्मिक शांती खातीर
1: आपणायात योग.
2: योग जाचो उगम जाता भारतान
1: आणि प्रवाह पावता
2: पुराय जगान.

0: नमस्कार, हांव कोंकणी साहित्यीक हेमा नायक. लेखन ही जशी एक सर्जनशील प्रक्रिया, तेच भशेन रेडिओ वेले कार्यावळी आयकुप्यांच्या विचारांक चालना दितात. अश्योच मनभुलोवणे कार्यावळी प्रसारीत जातात आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान. हांव त्यो आयकून आनंद घेतां. तुम्ही मजरत आयकात आनी आस्वाद घ्यात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात. आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
2: ऐकपणो 7:25 हवे ऐकूया प्रादेशिक खबरो.
3: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. जून म्हयन्यात स्वदेशी C295 विमानाच्या पहिल्या उड्डाणान भारतीय हवाई येरादारी क्षेत्रात व्हड येस मिळेला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळीत म्हळां. अशे तरेची 40 विमानां भारतात तयार करतात अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. हे खातीर MSME आणि एरोस्पेस मळार नवी चालना मेळटा आशिल्ल्यान रोजगाराची संधी वाढटा आणि आत्मनिर्भर भारताचो संकल्प अधिक घटमूट जाता असे प्रधानमंत्र्यान म्हळा.
4: C295 ये विमान मेड इन इंडिया है और C295 विमान ने अपनी पहली उड़ान पूरी की है और ऐसे 40 विमान भारत में ही बनाए जा रहे हैं. इससे MSME और एरोस्पेस सेक्टर को नई शक्ति मिल रही है. आज समुद्र से लेकर आकाश तक हमारा भारत अधिक सुरक्षित और आत्मनिर्भर बन रहा है.
3: कांय काळ लोकांनी भांगर खरेदी करप आणि विदेशात प्रवास करप टाळचे, तसेच कार पूल म्हणजे एकाच गाडयेतल्यान खूप जणांनी प्रवास करपाच्या पद्धतीचा लाभ घेऊचो असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केला. चवथी खातीर गणपती बाप्पाची मूर्ती या देशाच्या मातयेतल्यान तयार झाली आणि थळाव्या कारागिरांच्या हातातल्यान तयार केली असची हाची खात्री करून घेऊपाचो उलो ताणी मारलो. निमणे प्रधानमंत्र्यांनी उदका संवर्धनाचेर भर दिलो आणि पावसाच्या उदकाचो दर एक थेंब वाटावचो पडटलो असे सांगले. कॅच द रेन मोहिमेची गती उणी जावपाक फावना असे ताणी म्हळा. पावसाच्या उदकाची साठवणूक करात असे म्हणीत कॅच द रेन हो उपक्रम देशातल्या नागरिकांनी गंभीरतायेन चालीक लावचो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्या आवाहनाप्रमाण गोयकारांनी कॅच द रेन उपक्रमात वाटो घेवचो. उदकाचो प्रस्न सुटावो करपाच्या हेतातल्यान ही मोहीम महत्वाची आसा असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळा.
5: माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो मन की बात कार्यक्रम कहा, उन्होंने उनमें कैच द रेन की जो कैंपेन में सहभागी होने का सभी लोगों को आह्वान किया. मैं भी गोवा के लोगों को आह्वान करता हूँ कि कैच द रेन इस कैंपेन में सभी पार्टिसिपेट हो और जितना हो सके उतना पानी कंजर्व करे. ये तो डायरेक्ट मैसेज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की तरफ से दी है.
3: गोयच्या समृद्ध इतिहासात आणि सांस्कृतिक दायजाचे जतन करपाच्या उद्देशान पुनर्स्थापित केल्लो हळण किल्ल्याचे औपचारिक तरेन मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी लोकार्पण झाले. 17व्या शेंकड्यात सावंत भोसले हांणी बांदिल्ल्या हे किल्ल्यान त्या काळात न्हंयमार्गान चलपी व्यापाऱ्यांचे रक्षण केले आणि गोयच्या उत्तरी सरहद्दीचो राखणदार म्हणून महत्वाची भूमिका साकारली. सरकारान 66 लाख रुपया खर्च करून या किल्ल्याचे नूतनीकरण केला अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
6: फाटल्या 7.5 वर्षाच्या कार्यकाळात अशाच पद्धतीत आम्ही ज्याका म्हणता की विरासत भी और विकास भी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या कार्यकाळात आम्ही ज्याका म्हणता की विकासा बरोबर विरासताकूय भी खूप महत्व दिला. आमचे आर्कॉलॉजिकल स्ट्रक्चर्स हे आमकां टिकोवन दवरपा खातीर सातत्यात आमचो प्रयत्न आसा.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला 2029 मेरेन देशाक नशामुक्त भारत करपाची मुख केंद्र सरकारान दवरल्या. गोयाकूय ह्या 3 वर्सां भितर नशामुक्त करपाची मुख गोय सरकारान दवरल्या अशें गोयचे मुखेल सचिव वी कांदवेलू हांणी म्हळां. येता ते 3 वर्सांत गोय ड्रग्समुक्त करपा खातीर पुलीस खासा आराखडो तयार करतले अशी घोशणा पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी केल्या. फाटल्या 5 वर्सांत 1000 वयर ड्रग पेडलरांक अटक करपा सयत 1000 किलोवयर घुवळी वखदां जप्त केल्या अशें पुलीस महासंचालकांनी सांगले. तशेंच 900 जाणां आड गुन्यांव नोंद केला. संवसारीक घुवळी वखदां विरोधी दिसा आयतारा गोंय पुलिसांनी घुवळी वखदां आड मॅरेथॉन म्हळ्यार धांवपाचे सर्तीचे आयोजन केल्ले. ताळगांव हांगाच्या डॉ

0: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुडीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
1: ऐकून 7 जाऊन 40 मिनिटं आतात शुभप्रभात ही कार्यावळ मुखार वत असताना ऐकूया कार्यावळ कलात्मक गोय.
2: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
3: प्रथम नमन गणपते, प्रथम नमन.
2: भाग 13, फुगड्यांचे खाशेले गुण.
4: नमस्ते आयकोगेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत, जाचें नांव आसा कलात्मक गोंय. कलात्मक गोंय.

0: चांदणे को चांदणे पीठ कशे चांदणे चांदुल्या राती चोराती तो मैं चांदुल्या राती चोरा।
1: धनगर समाजातले गीत फुगडी हो संस्कृतीचा एक महत्त्वाचा वाटो असा। त्यांचे ह्यो फुगड्यो खास करून दसऱ्याच्या मांडणार खेळताना दिसती पडतात। काय दशका आधी ताळ्यो मारिनासतना लेगीत या फुगडींचे थोडे प्रकार मेळटाले, जातून हस्तमुद्रांचो वापर जातालो। आज धनगर बायलां मदी ज्यो फुगड्यो दिसती पडटात तातूंतल्यान तांचो पदन्यास लयीची समज हे मुखेलपणान सामकार येतात।

0: या खासा प्रयोगजीवी कलेविषयी ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर जयंती नाईक किती सांगतात ऐकूया.
1: लोकनृत्यात खे तुमका आढळता नाटकाचा एक घटक?
2: लोकनृत्य म्हणताना पळय आता आमचे कडेन फुगडी जाता. काय फुगडेचो एक प्रकार असा जातून एणी फुगडी नावाचो एक जो प्रकार असा तो नाट्यमय रितीन जाता. दोन पंगड जातात आनी चड करून तातून एणी फू म्हणत मागीर संवाद उलयतात. आनी एक म्हणजे एक पात्र एक कोण खेळो खेळगडी जो तातली एक जी नाचणारी असा ती मागीर तातून त्या पात्र तांकां नांवां दिल्ली आसतात. आनी हातून जे कितें घडटा न्ही ते लग्न ठरोवपाचे. एणी फू खास करून लग्न ठरोवपाचो जे प्रोग्राम आसा तो तातून जाता. लग्नाची कार्यावळ म्हणजे एका ओळ जी आसता ती चलयेकाराची, एक ओळ आसा ती चलयेकाराची, मागीर सोयरीक घेवन वसप, हे करप, लग्न लावप, आनी निमाणे मागीर झगडी बिगडी मायसुनेची. सो हे सगळे ते पात्र ठरता. तातले ओळीतले एक एक पात्र ठरता. सो हो फुगडेचो प्रकार असूनही तातून नाट्य घटक असा.
0: फुगड्यांच्या खाशेल्या गुणांविषयी माहिती करून घेऊया प्राध्यापक पूर्णिमा केरकर यांचे कडल्यान.
3: फुगड्यो वेगवेगळ्या वाठारांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. गीतांनी साम्य खूप असता. भावनांचे उमाळे व्यक्त करतानाची त्यांची पद्धत, पदन्यास, हावभाव हातूतल्यान त्या समाजाचो संस्कृतीचो प्रभाव दिसती पडटा. खडकाचा पालाने डोंगरचे पाणी, डोंगरचे पाणी, दे दादा राजाळे म्हस, राजाळे म्हस, नाही बहिणी नाही बहिणी राजाळे म्हस, राजाळे म्हस, असे म्हणत म्हणत वाकून टाळ्या विरहित फुगडी घालपी धनगर समाजातल्या बायलांच्या हालचाली, पावलांची समरसता, गीता म्हणपाची पद्धत हातूंतल्यान म्हशी, बोकडा, निसर्ग हांचे बरोबर तांचे कितले नाते आसा ते दिश्टी पडटा. संस्कृताय टिकोवन दवरपाचे काम बायलांनी केल्लेले आसा. ताचे पडबिंब फुगडी गितांनी दिसता. भाशीक बदल तो प्रवाह आसा. पैशाचे आणले गहू ग, रोटये भाजले नऊ ग, येथे चपाते भाजले नऊ ग हा आधुनिक बदल जाणवतो. गावागावाप्रमाणे समाजा परत्वे बदलत रावपी ग्रामदैवतांची नावां, मनशांची, थळाव्या पशुपक्ष्यांची, प्राण्यांची नावां, सरभोवतणीचो समाज, निसर्ग, भाषा हांचो प्रभाव फुगडी गीतांत दिश्टी पडटा. मौखिक प्रवाह, भाशीक सौंदर्य, समाज जीवन आणि निसर्ग हांचे मनोज्ञ दर्शन फुगडेतल्यान आमकां दिसता.

0: आयकुपेनो कलात्म गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो.
1: फुगड्यांचे खाशेले गूण
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कलांविशी, म्हळ्यारूच गोवन फोक अँड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्म गोंय. आणि ह्या कलात्म गोंयच्या भोवणेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्म गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: आयकून शुभप्रभात. हे कार्यावळीत तुम्ही आयकतले रेडिओ वळेरी कलात्म गोंय. सादर करपी आसले डॉ साईश देशपांडे. आणि शुभप्रभात ही कार्यावळ सोपयता असताना तुमच्या खातीर हे सोबीत अशें गीत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्या बातम्या देत आहे. मोदी यांनी पर्यावरण संवर्धन विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास सुरक्षतेचा महानगर बनवण्याचं उद्दिष्ट प्रतिपादन. देशात आजून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकटण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासात नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हार्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत आयएनएस तरकश आणि आयएनएस इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली. तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व तसंच ग्लोबल साऊथ प्रती असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं

0: 102 सुवर्ण पदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्या बाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील अॅथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द अॅथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी 3 आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी 2 आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल

हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 50व्या राष्ट्रीय दीस सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण वांटेकार जाले. मॉरिशियसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र रामगुलाम हांचे कडेन सेशेल्सात प्रधानमंत्री मोदी हांणी चर्चा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात संरक्षण सन्मान सुवाळ्यात 2026 वर्साचे शौर्य पुरस्कार भेटयतल्यो. भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीम वाठारात घोग आनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आनी भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडान पॅनल्टी शूटआउटात इंग्लंडाचेर 3-8-2 अशी हार घालून FIH हॉकी प्रो लीगात पहिले जैत जोडले. आता पुराय खबरो. सेशेल्साच्या 50व्या राष्ट्रीय दीस सुवाळ्याक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुखेल सोयरे म्हण वांटेकार जाले. ह्या निमतान आयोजित केल्ल्या संचलनात नौदळ आनी लष्करी पंगडासयत भारतीय पंगडान वांटो घेतिल्लो. भारत आनी सेशेल्स मदल्या इश्टागतीचे प्रतीक म्हणून INS तर्कश आनी INS इक्षक ही तारवा पोर्ट व्हिक्टोरिया हांगा तैनात केल्ली. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सेशेल्सात मॉरिशियसचे प्रधानमंत्री डॉ नवीन चंद्र रामगुलाम हांची भेट घेतली. भारत आनी मॉरिशियस हांचे मदी चालू आशिल्ल्या सहकार्याचेर दोनूय फुडाऱ्यांनी चर्चा केली. तशेंच भारताच्या खाशेल्या अर्थिक पॅकेजीची अंमलबजावणी करपाचे प्रगतीचो तांणी नियाळ घेतलो. भारताच्या व्हिजन महासागर आनी शेजार पयली ह्या धोरणांतल्यान भारत मॉरिशियस मदली धोरणात्मक भागीदारी हाचेर दोनूय प्रधानमंत्र्यांनी सहमती दर्शायली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात संरक्षण सन्मान सुवाळ्यात 2026 वर्साचे शौर्य पुरस्कार भेटयतल्यो. संरक्षण दळ, केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ आनी पुलीस दळाच्या कर्मचाऱ्यांक राष्ट्रपती सांजे 5 वरांचेर गॅलंट्री पुरस्कार दितल्यो. सशस्त्र दळ, केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ आनी हेर कर्मचाऱ्यांनी केल्ल्या अपवादात्मक शौर्याच्या कृत्याक मान दिवप हे पुरस्कार कर दितात. जम्मू काश्मीर ईशान्य आनी देशाच्या शिमेवेळी आतंकवाद बंडखोरी धोक्या आड भारताचे चालू आशिल्ले झूज हे पुरस्कार दर्शयतात. त्याचबरोबर मानवतावादी मिशनातल्या असामान्य धैर्याच्या कृत्याक मान्यताय दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली. दोनूय फुडाऱ्यांनी सहकार्याच्या वेगवेगळ्या पैलूंचो नियाळ घेतलो आनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचेर चर्चा केली. ते पयली प्रधानमंत्री मोदी हांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो. ह्या वेळार शेती, अर्थीक, अंतराळ आनी भलायकी अशा वेगवेगळ्या मळावेल्या करारांची देवाणघेवाण जाली. हे भेटे मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां पर्यावरण संरक्षण आनी सेगीत उदरगतीच्या फुडारपणा खातीर थंयचो उचेलो नागरीक सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन ह्या पुरस्कारान सन्मानित केले. हिंद महासागर हे सगळ्यांचे वाटून घेतिल्ले घर आसा आनी ताचे संरक्षण, शाश्वतताय आनी समृद्धी ही सगळ्यांची जबाबदारी आशिल्ल्याचे मत प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार उक्तायले.
1: मेरी यात्रा ऐसे ऐतिहासिक अवसर पर हो रही है जब सेशल अपनी स्वतंत्रता के 50 वर्ष पूरे कर रहा है और हम भारत सेशल राजनयिक संबंधों की भी 50वीं वर्षगांठ मना रहे. इन 50 वर्षों की यात्रा में हमने मित्रता को विश्वास में, विश्वास को सहयोग में और सहयोग को जन कल्याण में बदला है. हिंद महासागर ने भारत और सेशल के संबंधों को सींचा है.
0: शेती आनी शेतकार कल्याण आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी विकसीत भारत 2047 मोख साकार करपा खातीर गावाची मुखेल भूमिका आशिल्ल्याचे म्हणा. नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनाक संबोधित करतना ते उलयताले. विकसीत भारताखाला राज्यांच्या वाटेसयत 1,51,000 कोटी रुपया परस चड तरतूद केल्या. पंचायतींक अधिक घटमूट करपा खातीर आनी गांवगिऱ्या समाजाक सशक्त करपा खातीर पंचायतींक व्हडा प्रमाणात अर्थिक आधार मेळत रावतलो अशें मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले.
2: हांव केवल भारत का

0: ओडिशात, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडातल्या काय वाठारांनी नैऋत्य पावस आनीक फुडें सरपाची परिस्थिती अनुकूल आसा अशें हवामान खात्यान सांगलां. तशेंच ब्रेस्तार मेरेन दर्यादेगेवेलो कर्नाटक, कोंकण, गोंय, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुड्डुचेरी, करायकल, तेलंगणा आनी विदर्भ ह्या वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मजगती फाल्यां मेरेन दिल्ली, बिहार, हरियाणा, चंडीगढ आनी उत्तर प्रदेशात उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती आसतली अशें हवामान खात्यान सांगलां. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्साच्या 50व्या राष्ट्रीय दीस सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून वांटेकार जाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात संरक्षण सन्मान सुवाळ्यात 2026 वर्साचे शौर्य पुरस्कार भेटयतलो. भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडान पॅनल्टी शूटआउटात इंग्लंडाचेर 3-8 अशी हार घालून एफआयएच हॉकी प्रो लिगात पहिले जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: तुम्ही ट्यून केला 233.1 म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आमची मुखावेली कार्यावळ हिंदी फिल्मी गीतांची चित्रसंगीत कांय खिणा भितर.
2: आयच्या काळार व्यायामाचे तरेतरेचे प्रकार उपलब्ध असतात, जसे की जीम, धावप, सायकलिंग, पेवप, झुंबा, खेळ आणि कॅलिस्थेनिक्स.
3: हे सगळे व्यायाम कुडी खातीर उपेगाचे असतात. ते कूड घट्ट करतातच, वजन नियंत्रणात दवरतात आणि शरीर बळकट करतात.
4: पण योगाचे खाशेलेपण असे की तो फकत कुडीचेरूच काम करीना, तर कूड, मन, श्वास आणि मनशाच्या जीवितांच्या पुराय विकासाचेर काम करता.
2: हेर व्यायाम कूड घडयतात, योग मनशाचे व्यक्तिमत्व घडयता. योगात कूड आणि मन दोन्हींचोय व्यायाम जाता. योगात कसलीच सर्त नसता. योग शिकयता स्वतःकडेन सर्त करात, दुसऱ्याकडेन न्हय.
3: योगा खातीर म्हारगी साधना वा उपकरणां लागनात. योग सगळ्या पिरायेच्या लोकां खातीर असा. भुरग्यां सावन ते जाणट्यां पर्यंत सगळे जाण योग करू शकतात.
2: योग हो फकत एक व्यायाम न्हय, तर जीवित जगपाची एक कला.
4: सगळे व्यायाम बरे असतात, दरेकाचो आपापलो फायदो असा. पण योगाची विशेषता अशी की तो मनशाची कूड, मन, श्वास, भावना आणि आत्मिक विकास अशा सगळ्या पावंड्याचेर काम करता. देखूनच योगा विशी असे म्हणतात,
3: व्यायाम आमका घटमूट करता, पण योग आमका सुप्रसन्न, समतोलित आणि आनंदी करता.
2: आणि हीच योगाची खरी शक्ती असा.
5: योगक्षेमं वहम्याहम्.

लता मंगेशकर हांच्या आवाजात बाजार या फिल्मातले गीत निकतेच आम्ही ऐकलंय. गीतरचना मीर तकी मीर हांची आणि संगीतकार खय्याम. चित्रसंगीत हे कार्यावळीत फुडल्या सुवातेर श्रेया घोषाल हाणें गायल्लें हे विवाह ह्या फिल्मातलें गीत. गीतकार आणि संगीतकार आसात रवींद्र चैन.

0: नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 50व्या राष्ट्रीय दीस सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हण वांटेकार जाले. मॉरिशियसचे प्रधानमंत्री डॉ नवीनचंद्र रामगुलाम हांचे कडेन सेशल्सात प्रधानमंत्री मोदी हांणी चर्चा केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात संरक्षण सन्मान सुवाळ्यात 2026 वर्साचे शौर्य पुरस्कार भेटयतल्यो. युकेची भेट पुराय केल्या उपरांत वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल वेपार गुंतवणूक आनी रणनीती अर्थिक सहकार घटमूट करपा खातीर अथेन्स हांगाच्या उच्चेल्या पावड्यावेल्या भारतीय वेवसायीक शिष्टमंडळाचे फुडारपण करता. गुजरातात प्रादेशिक आकांक्षा जागतिक महत्वाकांक्षा हे संकल्पनेचेर आदारिल्ली चौथी व्हायब्रंट गुजरात परिषद आयज वडोदरा हांगाच्या जीएसएफसी विद्यापीठात सुरू जाता. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्देग मंत्री चिराग पासवान हांणी सांगले की अन्न प्रक्रिया उद्देग स्थापन करप ही भारताच्या एकंदर उदरगती खातीर काळाची गरज आसा, कारण ताका लागून शेतकार ग्रामीण अर्थवेवस्था आनी तरणाट्या खातीर टिकाऊ उदरगत सुनिश्चित जावंक शकता. भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडान पॅनल्टी शूटआउटात इंग्लंडाचेर 3-8 अशी हार घालून एफआयएच हॉकी प्रो लिगात पहिले जैत जोडले. अमेरिकेतल्या लॉस एंजलसात दक्षिण आफ्रिकेचेर 1-0 अशी हार घालून कॅनडान फिफा विश्वचषकाच्या नॉकआउट टप्प्यात पहिले जैत धुंद केले. आनी भारतीय हवामान खात्यान आयज उपहिमालयीन अस्तंत बंगाल आनी सिक्कीम वाठारात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: आनिश्टानो, हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ मुखार वाडटा आसतना हो एक ल्हानसो विसव.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै

0: 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: आयपीएनओ सकाळची 9 वरां जाऊन 6 मिनटां आतात तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलोहर्ट्साचेर. चित्रसंगीत ही कार्यावळ मुखार वता आसतना अनिल बिस्वास हांणी संगीतबद्ध केल्ली शैलेंद्र हांची रचना ऐकुया. सौतेला भाई ह्या फिल्मा खातीर आवाज आसा लता मंगेशकर हांचो.

सौतेला भाई या फिल्मातले शैले नहांचे गीत तुम्ही ऐकताले लता मंगेशकर हांच्या स्वरात, संगीतकार अनिल बिस्वास. चित्रसंगीत कार्यावळीत आता ऐकूया ब्रदर्स या फिल्मातले नीतीमोहन आणि सोनू निगम हांच्या जोड आवाजातले गीत. गीत रचना असा अमिताभ भट्टाचार्य हांची आणि संगीतकार अजय अतुल.

हे आशिल्ले नीती मोहन आनी सोनू निगम हांच्या जोड आवाजातले ब्रदर्स ह्या फिल्मातले गीत गीतरचना अमिताभ भट्टाचार्य हांची आणि संगीतकार अजय अतुल. ईशान तुम्ही ऐकतात चित्रसंगीत हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राचो हो आसा म्हादय चॅनल. कार्यावळ मुखार वता आसतना मोहित चौहान. मीर अली हुसेन हांची ही रचना संगीतबद्ध केल्या सलीम सुलेमान हाणी आणि फिल्म आसा आशाई.

चित्रा संगीत हिंदी फिल्मी गीतां छायाकार अमित फुडले सुवातेर मंजिल ह्या फिल्मा खातीर योगेश हांची रचना आर डी बर्मन हांचे संगीत आनी स्वर आसा किशोर कुमार हांचो.

0: आणि चलचित्र संगीतकारांसोबत असताना आजा नचले या फिल्मातले सुखविंदर सिंग हाने गायले हे गीत.
1: पतंग संग उड़ गया बचपन, छनक छनक मन, टगर सुहानी रे, लड़कपन आया अब तो कसत मसके क्या मस्तानी रे, अरे क्या हाय जवानी की होती है यही निशानी रे.

इष्टांनो, चित्रसंगीत हे कार्यावळीन निमणा सुवातेर माधुरी दिक्षीत, सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग हांच्या आवाजातले गीत तुम्ही ऐकले आचा नचले या फिल्मा खातीर. पियुष मिश्रा हांचे हे गीत संगीतबद्ध केले सलीम सुलेमान हाणी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www

0: www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
2: श्रोते हो, सकाळचे ठीक 9:31 होत आहेत. आपण ट्यून केलेला आहे 233° 1' अर्थातच 1287 kHz आकाशवाणी पणजी केंद्राचा हा महादेव चॅनल. ऐकवत आहोत भावधारा, मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम.

भावधारा या कार्यक्रमात लता मंगेशकर आणि इतरांच्या आवाजातील कवी ग्रेस यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलेली अश्विनी शेंडे यांची रचना. स्वर आहे वैशाली माडे यांचा.

हे होतं वैशाली माळी यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीतकार निलेश मोहरीर. भावधारा हा कार्यक्रम पुढे नेत असताना हेमंत कर्णिक यांनी संगीतबद्ध केलेली राजश्री लेले यांची रचना ऐकूया. गात आहेत वैशाली सामंत.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युववाणी मराठी।
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युववाणी मराठीतून।
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33 अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून।
1: युववाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम।
2: श्रोते हो, सकाळचे ठीक 9:50 आणि 40 सेकंद होत आहेत। आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनेलवरून।

Ishan, no, कातळांच्या कार्यावळीत नीव्स ऑलिव्हेर हा गायतालो टिवीक लागून म्युझिक कंपोजर आशिल्ले क्रिस पॅरी कातळांची ही कार्यावळ मुखार वता आसतना लॉरेन्स डी टिराकॉल हांचें कातार आंकवारपण गायतात लॉर्ना.

इशान फिरोज आनी शैलेश हाणी म्युजीक दिल्ले कांतार आंकवार पण गायताली लॉर्ना. कांतार बरयल्ले लॉरेंस दी तिराकोल हाणी. कार्तानेची येकारेवळ मुखार वतासतना उगडास तुजो विलमीक सांजे कांतार गायतात शॅरॉन. म्युजीक कंपोजर आसात मारियन रॉड्रिक्स आनी सांगाती.

0: झूज आणि शांती लिडिया कार्दोज हाणी या गायल्ल्या कातारां सांगताकूच कातारांची कार्यावळ सोंपता.
1: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुळीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
0: ईशान धावरा जाऊन 30 मिनिटांचो हो वेळ. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतले उस्ताद आमिर खां हांच्या गायन. ताणें गायल्लो राग कोमल ऋषभ आसावरी.

उस्ताद आमिर खान हांच्या गायनान निकतोच आमी आयकलो राग कोमल रिशभ आसावरी. शास्त्रीय संगीताची ही कार्यावळीतल्यान सोपली. 11 वरां जातात आयकुक्रवात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो हिंदीतल्यो खबरो.

लता मंगेशकर हांचो आवाज आमी आयकलो खानदान ह्या फिल्मातल्या गीताक आणि नक्ष लयालपुरी हांच्या गीताक खय्याम हांचे संगीत आशिल्ले. मोगाळकपेनो जिविताच्या दर एका मोडणार एकमेकाक मेळप आणि हातूंतल्यानच मोव्यो यादी गुथप हाकाच आमी जिविताचे गीत म्हणटा. वैसे आपको मिलने का बहाना हम ढूंढते रहते हैं, पण मोगाळकपेनो मेळप आणि मेळटकच ज्यो किदे यादी गुथता तांचो झेलो विणप ह्यो दोनूय वेगवेगळ्यो गजाली. म्हणटकच त्याच खातीर म्हणटा मेळत रावूया आणि सांगात घेऊया येवपी पावसाचो.

हा खेळ सावल्यांचा ह्या चित्रपटातले गीत आम्ही ऐकले. आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सांगा त्यांचा आवाज आशिल्लो हृदयनाथ मंगेशकर हांची संगीत, सुधीर मोघे यांचे गीत. मग ऐकपेनो, तुम्ही ऐकतात तुमच्या आवडीची ही कार्यावळ गाता रहे मेरा दिल, आणि हा उषा असा तुमच्या खातीर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादयी चॅनल.

सकाळची 11:20 आमच्या स्टुडिओच्या घड्याळात आम्ही ऐकलं सोनू निगम हांचं आवाज. मग ऐकूप्यानो श्रीधर कामत हांच्या गीताक, अशोक पत्की हांच्या संगीत आशिल्लें.

इरिनियो आणि मेलकीचो ताळो आम्ही ऐकलो. मोगाळ कुप्यानो गाता रही मेरा दिल कार्यावळ हे उपरांत घेऊन येता शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले हांचो आवाज. ऐकूया खेल खेल मे ह्या फिल्मातले गीत ह्या खिणार.

0: शैलेंद्र सिंग हांचो आवाज आमी आयकलो. गुलशन बावरा हांच्या गीताक राहुल देव बर्मन हांचे संगीत आशिल्ले. तुमी आयकतात कार्यावळ गाता रहे मेरा दिल, आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. हा घेऊया एक ल्हानसोच ब्रेक.
1: श्रोते हो, मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
2: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

गाता रहे मेरा दिल कार्यावळीन सगळ्यांच्या ऐकूप्यांक येवकार परतून एक फावट.

आशा भोसले यांचा आवाज आम्ही ऐकलो. मग ऐकू पॅनो ऐकत राहा वाद कार्यावर गाता रहे मेरा दिल आणि हजी उपरांत मुकेश घाटवर.

0: मुकेश घाटवळ हांचो हो आवाज आमी आयकलो ह्या गीता खातीर. मोगाळीक पेनो आयकत रावात. तुमचे आवडीची ही कार्यावळ गाता रहे मेरा दिल. आमी घेता ल्हानसोच ब्रेक. कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
1: आयकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 8:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्म गोय.
4: अरे चुपके से दिल दे दे
5: नहीं ते
4: नहीं ते
6: छोर

0: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज आम्ही ऐकलो. मोगाळक पेनो गाता रहे मेरा दिल. कार्यावळींत निकतेच मर्यादा ह्या फिल्मातले हे गीत आशिल्ले. कल्याणजी आनंदजी हांच्या संगीतान आनंद बक्षी हांची गीतरचना. आणि ह्याच गीता सांगाता आम्ही तुमची भेट घेता आणि निरोप घेता. आयचे हे गाता रहे मेरा दिल हे कार्यावळीतल्या ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं महादय चॅनल न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपावरवी. तसेच 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमका सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेऊन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज.

0: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्म गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
2: कलात्म गोय.

कामा वयली दगदग ट्रॅफिक इतलो बोवाळ घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता असत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज

233 एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स. तसेच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपावरवी तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्यो तरेकवार कार्यावळी. मग ऐकप्यानो ऐकत रहा तुमच्या आवडीचं हो चॅनल आणि तुमच्या खातीरच आम्ही घेऊन येतात घरकुल आता सावन थोड्याच वेळात. आयच्या ही कार्यावळींत मंगळसूत्र ही गौरी भालचंद्र कुलकर्णी हांची कथा तुमकां ऐकुपाक मेळटली आणि आयच्या वडापुनवेच्या निमतान वटपौर्णिमा ह्या विशयाचेर गीता पाटील हांचे उलोवप आसतले. ऐकत रहा आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल आणि दनपरा 1:05 कोकणी गीता कानळा मोवळा हे कार्यावळीतल्यान 1:40 कोकणी सुगम संगीत कार्यावळ सदाफुली तर 2:30 फिल्मी गीतां आसतली कार्यावळ चित्रसंगीत. सांजवेळा 5:30 आम्ही घेऊन येतली युववाणी कोकणी. कोकणीतले हे कार्यावळींत हेडन फेर्नांडीस हांच्यो कविता तुमकां ऐकुपाक मेळटल्यो तर कार्यावळ सुगम संगीताची शब्दुली 15 वेळ आयच्या कातारांचो 35 तर तिन्ही सांजा कार्यावळींत आनंदान जगुया ह्या विशयाचेर अपूर्वा ग्रामोपाध्ये हांचे भाषण आसतले. प्रादेशिक खबरो आयकात सदाभशेन 7:20 तर आयचे चावडेर 7:30 तेंडल्यांची लागवड ह्या विशयाचेर किशोर भावे हांचे उलोवप आसतले. ऐकुपाक रावात आयची स्पॉटलायट 9:15 तर मना जोक्ती गीतां रातच्या 10 सावन. ही जाली वळख हाचे उपरांत येवपी आमच्या म्हादय चॅनलाच्या तरेकवार अशा कार्यावळींची.

दुपारचे 12:05 झालेले आहेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवाहिनी. सादर आहे कार्यक्रम घरकुल.

नमस्कार भगिनीनो, आजच्या घरकुल कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भगिनीनो, पाऊस आला की आपण निसर्गाकडे पाहतो आणि हा निसर्ग आपल्याला आपल्या मनासारखं व्हायला मदत करतो. फुलून आलेल्या ह्या निसर्गाचंच गीत आता ऐकूया. श्रोते हो, कार्यक्रमातलं हे प्रथम उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

0: चंद्रशेखर गाडगीळ आणि उषा मंगेशकर यांचा स्वर आपण ऐकत होता निसर्गावरील या गीतासाठी. भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात आता ऐकूया कथा मंगळसूत्र. गौरी भालचंद्र कुलकर्णी यांची ही कथा.
1: आणि आज सकाळी सकाळीच वनराई इमारतीतील मांजरेकरांच्या घरातील लाईट्स पेटलेल्या दिसत होत्या. अनघा सवयीप्रमाणे उठल्यावर देवापुढे हात जोडून उभी होती. वंदनादाई आणि अनिकेतराव गावाला जाण्याची तयारी करत होते. गडबडीने आंघोळ आटपत बाहेर येत अनिकेतरावांनी पूजा केली. अनघानं दिलेला गरमागरम चहा पीत त्यांनी आवरायला सुरुवात केली. ओट्यावर एका कोपऱ्यात मंगळसूत्र काढून ठेवीत वंदनाताई आंघोळीला जायला निघाल्या. अनघा आज नाश्त्याचं बघत होती. निघण्याची गडबड असल्यानं वेळेआधी दोघांचाही नाश्ता करून देण्यात अनघा व्यस्त झाली होती. वंदनाताईंचं स्नान आटपेपर्यंत घरातील वीज गेल्यानं एकच गोंधळ उडाला. आंघोळ करून बाहेर असलेल्या वंदनाताईंनी देव्हाऱ्याच्या उजव्या कोपऱ्यात चाचपडत मेणबत्ती बाहेर काढली आणि अनघाकडे दिली. इतक्यात अनिकेतरावही टॉर्च घेऊन स्वयंपाकखोलीत आले. अगं आटप लवकर, हे लाईट्स ना आजच जायचं होतं अगदी, असं म्हणत त्याने अनघावर टॉर्चचा उजेड पाडला. हो मला माहीत आहे, तुम्हाला

काही गोळ्या घ्यायच्या आहेत ना, आधी काही खावं लागतं. नाश्ता बनवतीये, तुमच्या आवडीचे कांदा काकडी पोहे. अनघा हसतच मेणबत्ती लावीत उद्गारली. तिला हसून प्रतिसाद देत ते हॉलमध्ये आले. साडी नेसून बाहेर येत वंदनाताईंनी पाण्याची मोठी बॉटल भरून घेतली. तोपर्यंत अनघानं लावलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाश खोलीभर पसरून राहिला होता. वंदनाताईंनी पर्समधील वस्तू एक वार तपासून पाहत त्या तशाच थोडा वेळ खुर्चीवर बसल्या. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात टिफिन पॅक करीत अनघानं बाहेर येऊन वंदनाताईंच्या हातात दिला. डबा बॅगेत ठेवत असताना आणि निघताना घाईघाईनं त्यांनी ओट्यावरील काकडी कांद्याची सालं आणि डब्यातील कचरा गोळा करीत कॅरीबॅगमध्ये भरून दाराबाहेर ठेवला. अगं आई, मी करेन, तू नको काळजी करू, अनघा वंदनाताईंना सांगत होती. तुला आवडत नाही ना कचऱ्याला हात लावायला, मी करते. अगं हाताबरोबर एक काम झालं, असं म्हणत त्या अनघाचा निरोप घेत अनिकेत रावांसोबत बाहेर पडल्या. त्यांना निरोप देत अनघा घरात परतली. उरलेला चहा गरम करून घेत ती बाहेरच्या लाकडी बाजावर बसली. गरमागरम चहाचे घोट घेत असतानाच लाईट्स आल्या. तिकीट काढून गाडीत बसताच अनिकेत रावांचं लक्ष सहजच वंदनाताईंकडे गेलं. अगं काय हे, मंगळसूत्र घालायला विसरलीस वाटतं, देवाला जातोय ना आपण, ते तिच्या रिकाम्या गळ्याकडे पाहत म्हणाले. अगं बाई खरंच की, अहो मी ओट्यावर काढून ठेवलं होतं आंघोळीपूर्वी, असं म्हणत पर्समधील गरजेला म्हणून एका कप्प्यात ठेवलेलं बेंटेक्सचं मंगळसूत्र त्यांनी गळ्यात घातलं. अनघाला सांगायला हवं ओट्यावर येईल ते मंगळसूत्र डबीत ठेवायला. गाडीच्या गार वाऱ्यानं डोळ्या लागलेल्या अनिकेत रावांना हलवीत वंदनाताई बोलत होत्या. बरं, असं म्हणत त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढीत अनघाला फोन लावला. हा अनघा, बेटा तुझी आई मंगळसूत्र ओट्यावरच विसरली आहे, ते जरा डबीत ठेव. हा बाबा, असं म्हणत तिने फोन खाली ठेवला. ती स्वयंपाकघरात वळत ओट्याजवळ आली. ओट्यावर मंगळसूत्र न दिसल्यानं ती जरा गोंधळल्यागत झाली. तिनं शेगडीखाली आजूबाजूला सर्वत्र पाहायला सुरुवात केली, पण ती कुठेच आढळलं नाही. मग अशी लाईट्स गेल्या त्यावेळी खाली पडलं असेल का ते, असा विचार येताच तिनं सर्व घरातील केर कचरा काढून एकत्र केला, पण काही सापडलं नाही. घामाघूम झालेल्या अनघानं परत हॉलमध्ये परतत अनिकेत रावांना फोन केला. हा बोल बेटा, अनघाचा फोन उचलीत ते उद्गारले. बाबा हो, नाहीये ओट्यावर मंगळसूत्र आईचं. आता हो, लाईट्स आल्यात, मी केर पण काढला सर्व खोल्यातला, आजूबाजूला पण शोधलं. तिला आंघोळीपूर्वी काढून ठेवायची सवय आहे, नी असा गोंधळ होतो बघा, अनघा बोलत होती. अनघाच्या बोलण्याला फक्त हा हा म्हणत अनिकेतराव प्रतिसाद देत होते. बघ आता शोध जरा, आल्यावर बोलू संध्याकाळी, असं हळू आवाजात बोलत त्यांनी फोन ठेवला. नी वंदनाताईंकडे पाहिलं, तिला डोळा लागला होता. अनघा पुरती गोंधळून गेली होती. तिनं एका जागी बसत सकाळपासूनच सारं आठवायला सुरुवात केली. आई बाबांची देवाला जायची गडबड, त्यातच आपण नाश्ता बनवण्यात व्यग्र, नी आई ओट्यावर मंगळसूत्र काढून ठेवीत आंघोळीला गेली. काही क्षणापूर्वीची चित्र अनघा डोळ्यासमोर आणत होती. अरे बापरे, ओट्यावरच ठेवलंय नाईनं मंगळसूत्र, मग कुठे गेलं असेल. ती पळतच पुन्हा ओट्याजवळ आली, पण तिथं काहीच नव्हतं. निराशेचे ढग वर खाली होत होते. 5 वर्षापूर्वी वनरूम किचन फ्लॅटसाठी अपुरे पडलेले पैसे आईनं हेच मंगळसूत्र गहाण ठेवून घेतले होते. बाबांनीही क्लार्कच्या नोकरीतील पगारातून पैन पै साठवत ते मंगळसूत्र सोडवलं होतं. किती दुर्मिळ होतं ते, त्या काळातील अस्सल सोन्याचं मंगळसूत्र, 5 तोळ्यांचं. इकडे अनिकेत रावांचं मनही वरखाली होत होतं. बेचैनी जाणून ते अस्वस्थ होत होते, पण वंदना सोबत असल्यानं ते नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होते. 2 वर्षांपूर्वी बाबांना अचानक आजारपण वाढल्यामुळे मेजर ऑपरेशन करण्याची गरज भासली होती. कुठून आणणार एवढा पैसा, आम्ही मध्यमवर्गीय माणसं. त्यावेळी आईनं खंबीरपणे मंगळसूत्र गहाण ठेवत पैसा उभा केला होता. बाबांनीही काटकसर करीत स्वतःवर नवा पैसा खर्च न करता ते पुन्हा सोडवून आईच्या गळ्यात घातलं होतं. अनघा आठवीत चालली होती. नी आता हे असं नाहीसं व्हावं, कुठं गेलं असेल, दाराबाहेर पडलं असावं का,

0: चा विचार मनात येताच तिनं दार उघडलं. बाहेर कचरा गोळा करणाऱ्या महिलेनं कचऱ्याची पिशवी नेहमीप्रमाणे टेम्पोत टाकल्याचं तिच्या लक्षात आलं. कांदा काकडीच्या सालातून नसेल ना गेलं मंगळसूत्र? अनघा एकदम किंचाळी. अरे बापरे, आता आईनं मंगळसूत्र ठेवलं होतं, त्या बाजूला आपण कांदा काकडीची सालही ठेवली होती. गडबडीनं ओट्यावरील सालं आणि इतर कचरा कॅरीबॅगमध्ये घालून आईनं बाहेर ठेवल्याचं तिला एकदम आठवलं. स्वतःचं आवरून घराबाहेर पडत कचरा कुठं टाकला जातो याचा शोध घेण्यास अनघानं सुरुवात केली. आपल्या एरियाच्या इमारतीतील कचरा ज्या गाडीत टाकला जातो ती गाडी महापालिकेच्या एरियात वजन काट्यावर येत असल्यानं चौकशीतून समजताच अनघा वजन काट्यावर गेली. तिथं काम करणारे खर्डे यांनी तिची आस्थेने विचारपूस केली. डोळ्यात पाणी आणत अनघानं त्यांना झाला प्रकार सविस्तर सांगितला. इतर ठिकाणी त्यांनी फोनवरून माहिती घेत ती गाडी असलेला कचरा गोळा करून 1.5 तासानंतर झाल्या वजन काट्यावर येणार असल्याचं सांगितलं. आणि वजन काट्यावर आल्यावर मंगळसूत्र गाडीतील कचऱ्यात शोधता येईल असा विचार करीत ती तिथंच एका उंचवट्यावर बसून राहिली. तिला तिथं बसलेली पाहून आजूबाजूचे कर्मचारी विचारपूस करायला आले. मोठ्या प्रमाणातील कचरा ज्या ठिकाणी उतरवणं शक्यच नसल्याने मुकादमांनी सांगितलं. आणि ताई, मुख्य कचरा डेपोमंदी कचरा ओतल्यावर तिथं बी शोधणं तसं कठीणच आहे बघा. गाडीभर कचऱ्यातून तुमची ती पिशवी कशी मिळायची? घाणीत हात घालणं तुमच्यासारख्या शिकलेल्या मुलीचं काम नाही, सुपरवायझर अनघाला समजावण्याचा प्रयत्न करीत होते. एकंदर सर्व कर्मचाऱ्यांच्या बोलण्यावरून एवढ्या मोठ्या गाडीभर कचऱ्यातून मंगळसूत्र शोधणं म्हणजे दिव्यच आहे हे अनघाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. पण तरीही ती आपल्या निर्णयावर ठाम होती. प्रयत्न करायला काय हरकत आहे, पण तरीही मी शोधीन सर्व कचरा, ती ठामपणे जिद्दीनं उद्गारली. तिची जिद्द निश्चय पाहून ते कर्मचारीही तिला मदत करायला तयार झाले. त्यांनी सर्वांनी मिळून तिच्यासोबत मंगळसूत्र शोधण्याचं ठरवलं. 1.5 तास होत आला. ते अनघासोबत मुख्य कचरा डेपोजवळ आले. कचरा भरलेली गाडी तिथेच उभी होती. सुपरवायझरच्या सांगण्यावरून गाडीतील संपूर्ण कचरा जवळच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आला. तासभर सर्वजण कचरा शोधत होते. अनघाही हात खराब होण्याचा विचार न करता हिमतीनं प्रत्येक पिशवीतील कचरा ओतून चाचपडून पाहत चालली होती. अनघाची धावपळ बघून सुपरवायझर पाटीलना कसं तरीच वाटत होत. पोर किती हिमतीनं शोधते आपल्या आईचं मंगळसूत्र, मिळू दे रे देवा एकदा, दया कर पोरीवर, असं स्वतःच्या मनाशी बोलत तेही एक एक पिशवी पालथी घालीत चालले होते. सर्व कचऱ्याच्या पिशव्या तपासताना तासभर उलटून गेला होता. इतक्यात एक पिशवी चाचपडत असताना ताजी काकडीची साल अनघाच्या हाताला लागली. तिनं आग डोकावलं, त्याबरोबर मंगळसूत्रही आढळून आलं. दीर्घ सुस्कारा टाकीत ती तशीच त्या कचऱ्यासमोर जमिनीवर बसली. शोधण्याच्या धावपळीनं घामेजलेल्या चेहऱ्यावर समाधान परतलं होतं. पोरीच्या जिद्दीमुळेच मंगळसूत्र सापडलं होतं. इतकं सोपं नाही हे घाण उपसणं राव. चांगल्या घरातील पोरगी आणि, खराडे उद्गारले, हो घाणीत हात घालणं मला अजिबात आवडत नाही, पण माझ्या आईचं मंगळसूत्र होतं ते. 2 वेळा गहाण ठेवूनही परतलेलं. दुर्मिळ, ते बरं मी असंच जाऊ देईन. तुम्हा सर्वांच्या मदतीने हे शक्य होऊ शकलं, असं म्हणत महापालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानित ती घराकडे जायला निघाली मोठ्या समाधानानं, आईचं मंगळसूत्र घट्ट मुठीत धरत.
1: भगिनीनो, आपण ऐकत होता कथा गौरी भालचंद्र कुलकर्णी यांची मंगळसूत्र. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेला अभंग.

0: भगिनीनो, आपण ऐकत होता शंकर महादेवन यांचा स्वर. आपण ऐकत आहात कार्यक्रम घरकुल, आणि घरकुल कार्यक्रमात यानंतर ऐकूया भाषण स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा. सुमन कल्याणकर यांचं हे भाषण.
1: गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, सांभाळी बा तुझी लेकुरे, पुण्य समजती पापाला. हा संदेश देत चिंध्या पांघरलेला एक महामानव तब्बल 50 वर्षे महाराष्ट्राच्या खेड्यापड्यातनं लोकशिक्षण देत वणवण फिरत होता, लोकांचं प्रबोधन करत होता. हा महामानव म्हणजे संत गाडगे बाबा. प्रबोधन हे केवळ वैचारिक पातळीवर शाब्दिक स्वरूपात नसावे, त्याला कृतिशीलतेची जोड असावी, विचार आचारांचा समन्वय असावा. बाबांनी जे सांगितलं तेच त्यांनी आचरणात आणलं, जे सद्विचार त्यांनी सांगितले तेच सद्विचार ते जगले. असंच कुठलंस एक खेडं, तिथलं देऊळ, पण त्याच्या पुढे कचऱ्याचा ढीक, पावलं पावली घाण साचलेली. गाडगेबाबांनी तिथं पोहोचावं, ती घाण पाहावी, भावतलीच्या घरामध्ये खराटा मागण्यासाठी जावं. पण बाबांचा एकूण दारिद्री अवतार पाहून कोणी खराटा देत नसे, खराटा घेऊन हा बाबा पळाला तर, ही भीती. बाबांनी मग रानात जावे, शेतातल्या तुरट्या पराट्या गोळा करून त्याचा खराटा करावा, आणि मग देवळासमोर येऊन पटांगण झाडायला सुरुवात करावी. चिंध्या पांघुरलेला कुणी देवळासमोरचं झाडून काढतोय याचं सगळ्यांनाच नवल वाटायचं. पोरोटोरच नव्हे तर थोरांनीही ती मौज पाहण्यासाठी गोळा व्हावं, आणि मग कुणीतरी बाबांना विचारावं काहून झाडून राहिला. मग बाबा म्हणायचे का बा देवळासमोरची घाण झाडून होई काय. कोणी बाबांना विचारावे कोण आहेस का, गाव कोण तुम्हावालं. बाबा मात्र एक शब्दही न बोलता झाडण्याचं काम करत राहायचे. बाबांचं हे नेहमीच अस्वच्छता बाबांना मुळात

आवडत नसे. देवळाचं पटांगण झाडून झालं की आजूबाजूच्या गल्ल्या आणि बोळी त्यांना झाडून काढावेत आणि मग कोणाच्या तरी मनी दया उभी राहावी. तो त्यांना म्हणे, एकटाच झाडून राहिलास, थकला नाहीस, बस ना जर असा. मग कोणीतरी आई बाई वा म्हातारी हाती भाकरी घेऊन वाट पाहत असायची. या वेड्याचं संपतं केव्हा आणि मी त्याला भाकरी देते केव्हा असे त्याला व्हायचं. बाबांनी मग ओट्यावर जाऊन हातपाय धुवावेत आणि परत देवळासमोर यावे. कुणी भाकरी दिली तर अर्धीच घ्यावे. पुढील घरी जाऊन चटणी किंवा दुसरं काहीतरी कोरड्यास मागावं, गाडग्यात पाणी मागावे आणि दगडावर बसून ती भाकरी खावी. ते झालं म्हणजे दुसरीकडे झाडून मारण्यासाठी जायला मोकळे. समाजातल्या श्रीमंत धनिकांबद्दल आणि सुसंस्कृत सुशिक्षितांबद्दल त्यांना फारसं आकर्षण नव्हतंच. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असं म्हणणारे गाडगे बाबा. ज्यांना कोणी अपंगिता नाही त्यांना हृदयाशी धरून त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे आणि त्यांच्या जखमांवर फुंकर घालणारे गाडगे बाबा म्हणजे साक्षात भगवंताची मूर्ती होते. डोक्यावर खापर आणि हातात खराटा घेऊन त्यांनी महाराष्ट्रातील गावागावामधून संचार केला. झाडूचं तंत्र लोकांना शिकविले ते तर खराट्याचे बादशाह होते. कोणत्याही गावात प्रवेश केला की पहिल्यांदा त्यांच्या हातात झाडू चालू लागायचा. त्यामुळे मग लोक जागे व्हायचे आणि हातात खराडे घेऊन पुढे धावायचे. सकाळी गावातली घाण झाडून साफ केली म्हणजे मग संध्याकाळी लोकांच्या डोक्यातली घाण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते साफ करायचे. तब्बल 50 वर्षे जनकल्याणासाठी बाबा चंदनासारखे झिजले. बाबांच्या सान्निध्यात असलेल्या मलकापूरच्या भास्करराव गुरव यांनी बाबांचं मोठ्या नेटकेपणानं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभने करी धरियेले गाडगे काठी, टोयू शुभ्र केस उडती वाऱ्याने चिंध्या प्रकाशाने चमकते, कीर्तनाचे रंगी डुलतो प्रेमाने भजनानंद म्हणे डेबूजीचा. सतत 12 वर्षे गाडगे बाबांनी भ्रमंती केली. संपूर्ण देशभर हिंडले. समाज जीवनाचे आणि रूढी परंपरांचे सूक्ष्म अवलोकन केले. एक अक्षरी न शिकलेल्या महामानवाने आपले सारे ज्ञान जगाच्या पाठशालेतून घेतले. समाजाची उन्नती हे आपले ध्येय ठरविले आणि साधन निश्चित केले ते झाडू. भ्रमंतीच्या दरम्यान बाबांना समाज जीवनाचे अनेक पैलू दृष्टीस पडले. जिकडे तिकडे सावकारशाहीनं थैमान घातलं होतं. शेठ सावकारांनी लोकांच्या हजारो एकर जमिनी हडप केल्या होत्या. खुद्द बाबांची वडिलोपार्जित जमिनी सावकारच्या घशात गेली होती. काबाड कष्ट करणारा शेतकरी उपाशी मरत होता आणि कोणतेही काम न करणारे सावकार गाद्या गिरद्यांवर लोळत होते. बाबांनी सावकारांची टक्कर द्यायला लोकांना शिकविलं. तीर्थयात्रेच्या ठिकाणी बाबा जायचे, तिथेही भ्रष्टाचार. आषाढी कार्तिकेला लाखो भाविक पंढरीला जायचे पण बडव्यांना भरपूर दक्षिणा दिल्याखेरीज पांडुरंग दृष्टीस पडत नव्हता. अस्पृश्यांना तर मंदिरात येण्याचीही बंदी. चोखोबालाही बडव्यांनी कधी पांडुरंग दर्शन घेऊ दिलं नव्हतं आणि त्याच बडव्यांनी बाबांनाही मंदिरात येऊ दिलं नव्हतं. पण बाबा चोखोबा सारखे मवाळा नव्हते. ते दर वर्षी पंढरीला जायचे, चंद्रभागेचं वाळवंट स्वच्छ करायचे आणि कीर्तन करून लोकांची मनही स्वच्छ करायचे. पण जन्मभर पांडुरंगाच्या देवळात ते कधीही गेले नाही. मात्र बाबांनी याच पंढरपुरात चोखामेळा धर्मशाळा आहे ही अस्पृश्यासाठीची राज्यातली पहिली धर्मशाळा उभी केली. याशिवाय नाशिक, देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पुणे, मुंबई, ऋणमोचन, मूर्तिजापूर इत्यादी जागी वर्गण्या जमून धर्मशाळा उभ्या केल्या. वृद्धाश्रम काढले, गोरक्षण संस्था काढल्या, कुष्ठाश्रम काढून त्यामधून समाजसेवेचे कार्य उभे केले. देव देवळात नसून जनता जनार्दनाच्या रुपात वावरतो आहे. तो कुष्ठरोग्यात आहे, आंधळ्या पांगळ्यात आहे, मुक्या जनावरात सुद्धा आहे हे बाबांनी केवळ सांगितले नाही तर कृतीतून ते उभे केले. आणि या कार्याचे कोणतेही कर्तृत्व बाबांनी स्वतःकडे कधीच घेतले नाही. तो कर्मे करी सकळ परी कर्म बाधानाकडे, नातरी शिंपे जळी जळे पद्मपत्र, या ज्ञानोबा माऊलीच्या कर्मयोग्याप्रमाणे ते कार्य करत राहिले. भारतातील कोणताही संत शाळेमधील शिक्षणाबद्दल बोलत नव्हता. संत म्हणजे केवळ अध्यात्माचे, स्वर्गाचे, मृत्यूचे तत्वज्ञान सांगणारे अथवा वेडेवाकडे चमत्कार करणारे असं समीकरण होतं. उपवास करा, देहू, आळंदी, पंढरपूरच्या वाऱ्या करा असाच उपदेश देणारे सारे संत होते. मात्र गाडगे महाराजांनी या संतांपेक्षा वेगळा संदेश दिला. त्यांनाही लोक संत म्हणायचे पण ते खऱ्या अर्थानं लोकशिक्षक होते. लोकांना शिक्षण घेण्याचा त्यांनी उपदेश केला. ते म्हणायचे, शिक्षणाविना माणूस म्हणजे निव्वळ धोंडा. निरक्षरतेचे फळ त्यांनी स्वतः भोगलेले होते. म्हणूनच बाबा लोकांना सांगायचे की अरे बाबानो, एक वेळ उपाशी राहा, चार कपडे कमी घाला, चार सण कमी करा, पण मुलांना शिकविल्याशिवाय राहू नका. त्यांच्या गाडगेबाबा मिशनने शिक्षण क्षेत्रात फार मोलाचं कार्य केलेलं आहे. भटक्या आणि मागासलेल्या जमातीच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रभर 52 शाळा खोलल्या, वसतिगृहे काढली, अज्ञानाची काजळी दूर करून ज्ञानमंदिराची सफाई केली.
मानवतेच्या विकासासाठी नवीन वाटेने जाण्या

0: करण्याची डोळस दृष्टी गाडगेन बाबांनी दिलेली आहे. सामाजिक अधपतनाचे व्यथित झालेल्या बाबांनी रूढीवर, ढोंगावर, दंभावर, स्वार्थावर, विषमतेवर, अज्ञानावर, माणुसकी शून्य वर्तनावर ठाई ठाई कडक टीका करून स्वतःला जे पटले ते आचरणात आणून समाजाला तत्वज्ञानाचा जीवन वेदांत सांगितलेला आहे. बाबांचं संपूर्ण जीवन म्हणजे धगधगत्या अग्निकुंडाची कहाणी आहे. पर्यट समाजात बाबांचा जन्म झाला. लोकांचे कपडे धुणे हाच पर्यटाचा व्यवसाय. मळ घालवला की कपडे स्वच्छ होतात आणि अशा कपड्यानं शरीरही स्वच्छ शोभने दिसतं. बाबांनी कपड्याबरोबर आपल्या उपदेशाने लोकांची मनेही धुवून काढली. स्वच्छ कपड्याबरोबर स्वच्छ आणि निर्मळ मनाची माणसं उभी केली. हाती खराटा घेऊन देवकी नंदन गोपाळाचा जप करणारे संत गाडगे महाराज म्हणूनच अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला सन्मार्गाचा उजेडे देणारे दीपस्तंभ आहेत या उपाधीला सार्थ ठरतात.
1: स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे बाबा सुमंत कन्याळकर यांचं भाषण आपण ऐकत होता.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये. मनातले सुरीले तरंग भाव तरंग. सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

होम हादय चॅनल. आम्ही घेऊन येतात कोकणी गीता कार्यावळ कानळा वळा. कार्यावळीची सुरुवात करूया अल्फ्रेड रोज हणी गायले हे भक्तिगीत पाद्र जुजेवाज.

मोगाळकुवेनो लिडिया आणि लॉरा हांचो ताळो आम्ही ऐकलो. भेटयतना गीत सुखी जिवीत, आणि आता जिविताचे हे गीत गायता अगेमा. ऐकूया अगेमाचो ताळो.

सेबी आणि लॉना हांचो हो ताळो आसलो गायताना माय फेर लेडी आणि आता कॉनी डिसिल्वा भेटयता गीत तियात्रिस्त.

0: कॉनेडी सिल्वा भेटयतालो गीत तियात्रीस्त मोगाळ कुप्यानो एक वर जावन 30 मिनटां जातात. आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान मराठीतल्यो खबरो आनी ताचे उपरांत कोंकणी गितां.
1: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती

राष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरु होईल. वजन आणि माप संबंधित कायदा 2009 अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5117 घटना घडल्या असून 11580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी एआय आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला

0: ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1450 वर पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली. टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दनपारच्या 1 वर जाऊन 40 मिनिटं जातात. 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्स. तशेंच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या एपावरवी तुम्ही ऐकतात आमच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. हाच्या उपरांत आम्ही घेऊन येतात सुगम संगीताची कार्यावळ सदाफुली. 2:30 ऐकूपाक रावात हिंदी फिल्मी गीतां. आमची कार्यावळ चित्रसंगीत. मोगाळकुप्यानो सांज वेळा 5:30 आयची युववाणी घेऊन येतली. हेडन फेर्नांडीस हांचे काव्य वाचन. तर ताचे उपरांत 6:15 कोकणी सुगम संगीताची कार्यावळ आसतली शब्दुली. तिन्ही सांजा कार्यावळींत आयज आयकात आनंदान जगुया. अपूर्वा ग्रामोपाध्याय हांचे भाषण ह्या विशयाचेर. प्रादेशिक खबरांचो वेळ आसतलो सदाभशेन 7:20 तर आयचे चावडेर 7:30 तेंडल्यांची लागवड ह्या विशयाचेर किशोर भावे हांचे उलोवप आयकुपाक मेळटले. रातच्या 10 वरांचेर आयकुपाक रावात आयची मनाजोगती गीतां. आनी आतां आयकुया सुगम संगीताची कार्यावळ सदाफुली.

0: अर्चना खांडेपारकार हांचो आमी आवाज आयकलो निकतोच ह्या गीता खातीर.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz.

0: श्यामा चित्तार हांचो आवाज आमी आयकलो जाफ्रा डिकोस्टा हांच्या गीताक. आनी मोगाळकप्यानो ह्याच गीता सांगाता सोंपता कोंकणी सुगम संगीताची ही कार्यावळ सदाफुली. आयज सांजवेळा आयकुपाक रावात आमची शुभदुली ही कार्यावळ कोंकणी सुगम संगीतान नटिल्ली. वेळ 6:15. गांव आणि हांव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारां कडल्यान.
1: गावां मदी खास नाव गांव रे मजो गांव.
0: दर म्हयन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गांव आणि हांव

लकी अली आणि रामिया हांचा आवाज आशिल्लो कहो ना प्यार हे ह्या फिल्मातले हे गीत आम्ही निकतेच आयकले. कार्यावळ मुखार व्हरतना धडकन ह्या फिल्मा खातीर अभिजीत आणि अलका याग्नीक.

धडकन ह्या फिल्मा खातीर अभिजीत आणि अलका याग्निक हांचो हो आवाज आशिल्लो. कार्यावळ मुखार व्हरतना लता मंगेशकर हांचो आवाज ऐकूया दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या फिल्मा खातीर.

0: लता मंगेशकर हंचो आवाज आम्ही ऐकलो. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या फिल्मा खातीर जे हे गीत आशिल्ले. आणि आता आम्ही घेता एक ल्हानसो ब्रेक.
1: वेगवेगळ्या मळार

0: स्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: जहर ह्या फिल्मा खातीर ऐकूया आतिफ असलम हांचो आवाज, प्रीतम हांचे संगीत।

नमस्कार. ह्यो आसात मुखेल खबरो. गोंय सरकाराच्या फुडारपणाखाला गोंयात जैव विविधताय मंडळा वतीन वडाचें रोप लावपाची मोहीम राज्यभर सुरू जातली अशी घोषणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. मंडळाचे वतीन वडाचें रोप फुकट वाडटले अशेंय तांणी मुखार म्हळां. पुज्य सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींच्या आशिर्वादाखाला चालू आशिल्ल्या गुरूपीठ रोहन रुप्या महोत्सव वर्साच्या निमतान श्री दत्त पद्मनाभ पीठ जगतजनानी आणि फोंडेच्या संत समाजाच्या जोडपालवान गाळशिरे कवळे वाठारांत व्हडा पुनव मनयली. गोंयातल्या सहकारी मळाची उलाढाल सुमार 15,000 कोटी रुपया आसा ती 20,000 कोटी रुपया मेरेन पावपाची मोख दवरपाक जाय अशें सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी म्हळां. देशातल्या सहकारी मंत्रालयाच्या 5व्या वर्सा निमतान घडोवन हाडिल्ल्या राष्ट्रीय सहकारी सप्तकाच्या उक्तावण सुवाळ्यांत मंत्री शिरोडकार उलयताले. बेतोडेच्या पीएम श्री सरकारी हायस्कुलांत विद्यार्थ्यांमदी जागृताय घडोवन हाडपा खातीर नशामुक्त भारत अभियानाची कार्यावळ जाली. जम्मू आनी काश्मीरांत 3 जुलय सावन वर्सुकी श्री अमरनाथजींची यात्रा सुरू जावपाची आसा. ही यात्रा सुरळीतपणान जावची म्हूण सगळी तयारी पुराय जाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात 2026 वर्साच्या दुसऱ्या संरक्षण पदग्रहण सुवाळ्यांत शौर्य पुरस्कार भेटयतल्यो. राष्ट्रपती आयज सांजवेळा 5 वरांचेर संरक्षण दळ, केंद्रीय सशस्त्र पुलीस दळ आनी राज्य तशेंच केंद्रशासित प्रदेशातल्या जवानांक शौर्य पुरस्कार भेटयतल्यो. फुडल्या 3 वर्सांत गोंय घुंवळी वखदां मुक्त करपा खातीर पुलीस खासा आराखडो तयार करतले अशी घोषणा पुलीस महासंचालक आलोक कुमार हांणी केल्या. फाटल्या 5 वर्सांत 1,000 वयर ड्रग पॅडलरांक अटक करपा सयत 1,000 किलो वयर घुंवळी वखदां जप्त केल्यांत अशी माहिती तांणी मुखार दिली. आनी खेळांत संवसारीक फुटबॉल सर्तींत अमेरिकेतल्या लॉस एंजल्सांत जाल्ल्या खेळांत कॅनडान दक्षिण आफ्रिकेचेर 1-0 गोलान जैत मेळयत फुडले फेरयेंत पावल घालां. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

सांजची 5:30 जातात. आयच्या दिसाची ही सांजळीच्या सबेकथा आम्ही आरंभ करतात आमच्या समेस्त आयकुप्यांक माये मोगाचो येवकार. आणि आयकुप्यानो हे सभेच्या सुरवेक ही असा तरणाट्यां खातीर आशिल्ली कार्यावळ कोकणी युववाणी.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर सांजवेळ

इश्टानो नमस्कार आणि तुमका सगळ्यांक येवकार आयची ही युववाणी कार्यावळीन. आयची ही कार्यावळीतल्यान आयकुपाक रावात हेडन फेर्नांडीस हांच्या कवितांचे वाचन. त्याआदी आयची ही कार्यावळ सुरू करता आसतना सुरवेक आयकुया कोर कातार म्युझिक ऑफ लव्ह हे अल्बमातले हे गीत ओलावाली सारीना हांचो आवाज घेवन येता.

0: तो मलेरिया आता सगळ्यांक जाता, दुसऱ्याचे पाड कशे घालूया सदांच हेच आमी चिंता, अशे वायट केल्यार आमी फुडें कशी पावतली, ह्या रोगांत आमी हांगाच शिरकून उरतली, अशे वायट केल्यार आमी फुडें कशी पावतली, ह्या रोगांत आमी हांगाच शिरकून उरतली। चला तर स्वताक आमी सुदारुया, एकामेकाक आदार दिवया, ह्या रोगांतले भायर सरुया, अशे देवा लागी मागुया आनी आमची जीण सुदारुया, ह्या रोगांतले आमी भायर सरुया, अशे देवा लागी मागुया आनी जीण आमची सुदारुया। म्हजी निमाणी कविता जावन आसा एक शेजान्नीचेर। कवितेचे नाव पाडी शेजान। आसा आमकां एक शेजान, नाव तिचे मिता, सोसायटींतली फळां फुलां सदांच ती चोरता, सोसायटींतली फळां फुलां सदांच ती चोरता, रातची भोवून चोरताली आंबे, रातची भोवून चोरताली आंबे, दिसले तिका दोन बेबे, टर टर आयकून ती भियेली, आंबे थंयच उडोवन घरा ती धावली, टर टर आयकून ती भियेली, आंबे थंयच उडोवन घरा ती धावली। वेळ जाला दिवाळीचो, झाडार चडल्या चोरूंक आंबाडे, वेळ जाला दिवाळीचो, झाडार चडल्या चोरूंक आंबाडे, कोणे तरी फोडले बोमाडे, आवाज आयकून ती कडकडली, गप्प करून सकयल पडली, आवाज आयकून ती कडकडली, गप्प करून सकयल पडली, चडली माळार काडूंक नाल, थंय तिका चाबली पाल, चडली माळार काडूंक नाल, थंय तिका चाबली पाल, डम्म करून ती पडली, तकली फुटली म्हण दोतोरागेर व्हेली, डम्म करून ती पडली, तकली फुटली म्हण दोतोरागेर व्हेली, घरा बसून आतां खाता दाळ, सगळे विसरून न्हिदल्या हांतरुणार, घरा बसून आतां खाता दाळ, सगळे विसरून न्हिदल्या हांतरुणार।
1: तर इश्टानो, निकतेच आमी आयकले हेडन फेर्नांडीस हांणी सादर केल्ले कविता। तुमी आयकतात तरणाट्यांक खातीर आशिल्ली ही कार्यावळ युववाणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर। त्या भायर इश्टानो, आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात।
2: इश्टानो, प्लॉगिंग आचरणात हाडूया। जॉगिंग करतासतना प्लास्टीक दिश्टी पडलें जाल्यार तें उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप। प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुमी आमी आचरणात हाडूया। प्लास्टीक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया।

0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो भादय चॅनल. आता ऐकूया मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असतकाय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2026 वर्षाच्या दुसऱ्या संरक्षण गुंतवणूक सुवाळ्यात शौर्य पुरस्कार भेटयतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला की तांणी आपल्या सेशल्स भेटीतल्यान म्हत्वाचे परिणाम साध्य केल्यात, जाका लागून भारत आनी सेशल्स हांच्या मदली इश्टागत आनीक घट जातली. हरियाणा आनी राजस्थान हांच्या मदल्या उदक वाटपाच्या कबलातीक सय करपाचे खातीर आयज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला नवी दिल्लीत बसका जाली. सरकारान प्राथमिक माध्यमिक आनी तृतीयक भलायकी सेवांचो विस्तार करून देशाची भलायकी सेवा खूप घटमूट केल्या अशें केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी सांगलां. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान आयज त्रिभास धोरणाविशी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्ल्यांनी आतां मेरेन बुडून मरण आयिल्ल्यांचो आंकडो वाडला. अशा वेळार आतां पावस सुरू जावपाच्या फाटभुंयेर ह्या दोन जिल्ल्यांच्यो जिल्लोधिकारी एकनाथ क्लिटस आनी फुडल्या 60 दिसां खातीर दोनूय जिल्ल्यांतल्या उदकाच्या सुवातांनी न्हांवपाचेर बंदी घाल्या. अमेरिकेंतल्या ह्युस्टन स्टेडियमाचेर आयज राती फिफा विश्वचषकाच्या 32व्या फेरयेंत ब्राझील आनी जपान हांच्या मदलो खेळ रातच्या 5:30 जातलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसां खातीर दर्यादेग कर्नाटक, कोकण, गोंय, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा आनी विदर्भातल्या कांय सुवातींनी घोगे आनी पावस पडपाचो अदमास दिला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर बरोबर सवरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करतात.
2: एअर मार्शल सुनील काशीनाथ विधाते अति विशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, वायुसेना मेडल, सेवानिवृत्त.
3: Air Marshal Sunil Kashinath Vidhate Ati Vishisht Seva Medal, Yuddha Sena Medal and Vayu Medal.
4: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू इस समय राष्ट्रपति भवन में आयोजित दूसरे रक्षा अलंकरण समारोह में वीरता पुरस्कार प्रदान कर रही हैं. सम्मानित किया गया ये पुरस्कार सशस्त्र बलों, केंद्रीय सशस्त्र पुलिस बलों और अन्य

आता 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो कार्यावळी जाणून घेऊया. रेनबो सांज ही कार्यावळ ह्या खिणाक थंय चालू आसा. 7:10 आयकुपाक रावात कार्यावळ बॉलिवूड संगीत सफर. रातच्या 8:00 कातारां, 8:30 सदाबहार. 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ यस्टरडे वान्स मोर, तर 10:05 पश्चिमी संगीत आरजेस चॉईस हे कार्यावळीतल्यान, आणि 11:10 जॅझ टाईम ही पश्चिमी संगीताची कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली. ह्यो झाल्यो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233 एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया कार्यावळ शब्दुली.

0: विशाखा आणि अमोल बावडेकर यांच्या आवाजातले गीत तुम्ही ऐकत आलाय. चंद्रिका पाडगावकर यांची ही गीतरचना आणि ह्या गीताखातीर अजय नायक यांचे संगीत. इथल्यान आयची ही शब्दुली कार्यावळ हांगात सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल सवऱ्या जावन 30 मिनटां जातात. ऐकुया कोकणी खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात 2026 वर्षाच्या दुसऱ्या संरक्षण गुंतवणूक सुवाळ्यात शौर्य पुरस्कार भेटयले. संरक्षण दळ, केंद्र सशस्त्र पुलीस दळ आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या पुलीस दळांच्या जवानांक राष्ट्रपतींनी आज सांजवेळा शौर्य पुरस्कार भेटयले. सशस्त्र दळ, केंद्र सशस्त्र पुलीस दळ आणि हेर सुरक्षा संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी दाखविल्या असाधारण शौर्याची दखल घेऊन हे पुरस्कार दितात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला की ताणी आपल्या सेशल्स भेटीतल्यान म्हत्वाचे परिणाम साध्य केल्यात, जाका लागून भारत आणि सेशल्स हांच्या मदली इश्टागत आणिक घट जातली. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात प्रधानमंत्र्यांनी नमूद केला की फाटल्या 50 वर्सात दोन्ही देशांमधले संबंध खोलायेन विश्वास आणि सामायिक प्रगतीचेर आधारित असतात, जाल्यार फुडली 50 वर्सां नाविन्य, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीच्या दृष्टीन म्हत्वाची थारतली. तशी सेशल्साच्या स्वातंत्र्याक 50 वर्सां पुरा जाल्ल्यान आयोजित केल्ल्या राष्ट्रदीस सुवाळ्याक हाजीर रावपाची खोस ताणी उक्तायली.
2: मेरी यात्रा

0: ऐसे ऐतिहासिक अवसर पर हो रही है जब सेशल अपनी स्वतंत्रता के 50 वर्ष पूरे कर रहा है और हम भारत सेशल राजनयिक संबंधों की भी 50वीं वर्षगांठ मना रहे। इन 50 वर्षों की यात्रा में हमने मित्रता को विश्वास में, विश्वास को सहयोग में और सहयोग को जन कल्याण में बदला है। हिंद महासागर ने भारत और सेशल के संबंधों को सींचा है।
1: हरियाणा आणि राजस्थान हांच्या मधल्या उदक वाटपाच्या कबलातीचे सय करपा खातीर आज केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांच्या अध्यक्षतेखाला नवी दिल्लीत बसका झाली। ह्या बसकेत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हांचो आस्पाव आशिल्लो। काँग्रेसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी आज नवी दिल्लीच्या संसद घरात राज्यसभेचे वांगडी म्हणून सोपूत घेतलो। कर्नाटकातल्यान राज्यसभेत फेरनिवड जावन वेचून आयिल्ल्या खरगे हांकां उपराष्ट्रपती आनी राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन हांणी सोपूत दिलो। ह्यावेळार केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू, भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा आनी काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी सोनिया गांधी आनी प्रियंका गांधी हजर आशिल्ली। सरकारान प्राथमिक, माध्यमिक आनी तृतीयक भलायकी सेवांचो विस्तार करून देशाची भलायकी सेवा खूप घटमूट केल्या अशें केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी सांगला। नवी दिल्लीत जाल्ल्या सेंट्रल काउन्सील ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या 16व्या अधिवेशनात उलयतना नड्डा हांणी सांगले की नागरिक आनी भलायकी वेवस्थेमधलो पयलो संपर्क बिंदू म्हणून 1.86 लाख आयुष्मान आरोग्य मंदीर स्थापन केल्यात।
2: Under the visionary leadership of Prime Minister Shri Narendra Modi ji, many new initiatives have taken place in the past 12 years. The National Health Authority and PM Jai Pradhan Mantri Jan Arogya Yojana has expanded the health facility and made it accessible and affordable throughout the length and the breadth of the country. And incorporates 62 crore people, and now India is the world's largest digital public infrastructure healthcare.
1: ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या शिष्टमंडळान आज नवी दिल्लीत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह हांची भेट घेतली। नवनिर्माण, स्टार्टअप, उदेते तंत्रज्ञान, संशोधन सहकार्य आणि उद्योजकतेवरवी ब्रिक्स आणि ब्रिक्स प्लस पर्यावरण प्रणालीत उद्योगिक फुडारपणाखाला जागतिक संलग्नताय आणि सहकार्य घटमूट करपाचेर बसकेत भर दिल्लो। जागतिक नवनिर्माण केंद्र म्हणून भारताची वाढत आशिल्ली नामना आणि उदयाक येपी तंत्रगिन्यानातले फुडारपण हाका लागून उद्योगिक संघटनांक राष्ट्रीय वाढ आणि जागतिक उदरगतीत योगदान दिवपी घटमूट आंतरराष्ट्रीय भागीदारी तयार करपाची आदर्श संद मेळटा असे त्यांनी सांगले। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान आज त्रिभास धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात। सध्याच्या 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या गटाक नव्या भास धोरणाक पाळो दिवचो पडचो ना असे मंडळान निवेदनात स्पष्ट केला। तसेच सध्या 7वी, 8वी, 9वीच्या वर्गात शिकपी विद्यार्थ्यांक 10वीच्या वर्गात वतकीच तिसऱ्या भाषेच्या बोर्डाची परीक्षा दिवपाची गरज ना। अमेरिकेतल्या ह्युस्टन स्टेडियमाचेर आज राती फिफा विश्वचषकाच्या 32व्या फेरयेत ब्राझील आणि जपान हांच्या मदीं खेळ रातच्या 10:30 जातलो। 32व्या फेरयेत आणखी एक खेळ अमेरिकेतल्या बॉस्टन स्टेडियमात जर्मनी पेराग्वे आड फांतोडेर 2 वरांचेर खेळटलो। भारतीय हवामान खात्यान आज उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि सिक्कीमातल्या काही सुवातांनी व्हड पावस आणि धडकांनी पावसाचो रेड अलर्ट जारी केला। तसेच फुडल्या 3 दिसां खातीर दर्यादेग कर्नाटक, कोकण गोय, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा आणि विदर्भातल्या काही सुवातांनी घोग्याचो पावस पडपाचो अदमास दिला। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार।
3: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर। त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकू शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्हस हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात। चला तर आता ऐकूया कातारां।

0: ಸ್ವಪ್ನನ್ ಕೊಳಿ ಕೊರ್ತೇಲೆ.
1: आयच्या ह्या कातारांनी सुरवेक आमी आयकले एनामारिया लॉपीस हांच्या आवाजातले गीत केन्ना सोडचे ना. मुखार वचूया बियात्रीस मोजे ह्या गीतसांगाताक आल्फ्रेड रोज हांचो आवाज घेवन येता.

काजार कोरमका आम्ही ऐकले हे गीत एंग चिकू आणि फेल्सी हांच्या आवाजातल्यान. इष्टानो तुम्ही ऐकतात कातारा आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. आयची ही कार्यावळ मुखार व्हरता आसतना ह्या उपरांतचे हे गीत मार्कुस आणि झेवियर हांच्या आवाजातल्यान ऐकूया पातकी वो खातकी.

0: श्रोते हो नमस्कार. अचपले ह्या तिन्ही सांजा कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अचपले ह्या कार्यक्रमात ऐकवीत आहोत आनंदानं जगूया हे भाषण अपूर्वा ग्रामोपाध्याय यांनी सादर केलेलं.
1: आनंदात जगायला काय लागतं हो? खरं तर काहीच नाही, फक्त आपला आनंद कशा

मूळात आहे, कसा मिळवायचा, कुठे शोधायचा हे समजलं की झालं. पण फक्त आपण एकट्या आनंदात असलं की झालं का? नाही, आपली माणसंही आपल्या सोबत हवीत. आपल्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घेता आलं पाहिजे. खरं तर आनंद हा संसर्गजन्य असायला हवा, पण बऱ्याचदा तसा तो नसतो. कारण मनुष्य स्वभाव, आपण काहीतरी मिळवतो, ध्येय गाठतो, तेव्हा दुसऱ्यानं काहीतरी गमावलेलं असतं. त्याला मिळता मिळता ती गोष्ट, ते यश आपल्याला मिळालेलं असतं. म्हणून आपला आनंद दुसऱ्याच्या दुःखाचं कारणही असू शकतो. पण तो माणूस जेव्हा त्याचं अपयश विसरून आपल्या आनंदात सामील होईल, तो खरा आनंदाचा दिवस. आणि तो माणूस स्वतःहून नाही सहभागी झाला, तरी आपल्याला त्याला त्यात सहभागी करून घेता आलं पाहिजे. खरं तर आनंद पेरला की उगवतो, आनंद पेरला की आनंद उगवतो. आनंद वाटायचा असतो, आनंद वेचायचा असतो. आनंदाचं झाड प्रत्येकानं आपल्या मनाच्या अंगणात लावायचं असतं. कुणी म्हणेल, आनंदानं जगायचं म्हणजे नक्की काय करायचं रे भाऊ? तर आजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण आयुष्यात घड्याळाच्या काट्यासवे पळणाऱ्या पायांना थोडी उसंत द्यायची. उगीच उरफोड करून वेळेमागे पैशामागे धावत सुटायचं नाही. जगताना आपल्यासमोर ध्येय नक्कीच असायला हवं. आयुष्यात भरपूर पैसाही कमवायला हवा आणि त्यापेक्षा भरपूर माणसंही जोडायला हवीत. त्या पैशाचा विनियोगही महत्वाचा आणि जोडलेल्या माणसांना आपला अमूल्य वेळ देणंही तितकंच आवश्यक. आणि ध्येय गाठताना, काहीतरी मिळवताना आपल्या सख्या सोबत्यांना, आपल्या मायेच्या प्रेमाच्या माणसांनाही तिथवर नेता यायला हवं. नाहीतर आपण एकटे पडू ना. यश मिळवायचं म्हणून सगळ्यांना मागे टाकून एकटेच धावत सुटलो तर आपल्या यशाचं सेलिब्रेशन कसं करायचं? ते करायला, आपलं कौतुक करून घ्यायला आपली माणसं, आपल्या ऑफिसमधले सहकारी बरोबर हवेत ना. म्हणून असं वाटतं की दैनंदिन आयुष्य जगताना घर आणि ऑफिस या ताळमेळ साधून या दोन्ही परिवारांना आपण आपल्याबरोबर कायम ठेवू शकायला हवं. यातल्या एकाचाही ताल बिघडला तर तोल गेलाच म्हणून समजा. अहो, आनंद मोठमोठ्या गोष्टीत नाहीच मुळी, तर लहान सहान गोष्टीत तो सामावलाय. हे आपल्याला वेळीच उमगायला हवं. असे हे आनंद कण अलगत टिपता यायला हवेत. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असू शकते, पण देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही. एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता आलं पाहिजे. आपल्या दुःखाचा पर्वत न करता दुसऱ्याचं दुःख समजून घेता आलं पाहिजे. मला ना काही गोष्टी साठवून ठेवायची आवड आहे. माझं मन बऱ्याचदा भूतकाळात रमतं, विहरतं. माझ्या मनात भूतकाळ सतत जिवंत असतो. या आनंददायी आठवणी बऱ्याचदा एखाद्या वस्तूशी निगडीत असतात. माझी मुलगी लहान होती तेव्हा तिचे बरेच छान छान फ्रॉक, लहानपणी घेतलेली पहिली जीन्स, टी शर्ट्स असे कपडे मी साठवून ठेवले होते. पण ती मोठी होत गेली तशी कपड्यांची संख्या वाढत गेली. नवरा म्हणायचा, अगं देऊन टाकते कपडे कुणा गरजू बाईला. पण माझ्या मुलीचे कपडे मी गरिबाच्या अंगावर बघू शकेन का? याबद्दल माझं मन थोडं साशंक होतं. म्हणून मी त्याच्या बोलण्याकडे कानाडोळा करायचे. पण एकदा असेच सणासुदीचे दिवस होते. कपाट आवरताना खरंच एक बाई कडेवरच्या लहान मुलीसह दारात दत्त म्हणून हजर झाली. भुकेल्या लेकरासाठी काहीतरी खायला द्या आणि पाणी द्या म्हणाली. मला काय वाटलं कोणास ठाऊक, मी माझ्या लेकीच्या कपड्यांचं ते बोचकं तिच्या हातात दिलं. मुलीला कडेवरून उतरवून तिनं खाली ठेवलं आणि बोचक्याच्या गाठी सोडू लागली. मी तोवर तिला आणि तिच्या मुलीला काहीतरी खायला आणून दिलं, पाणी दिलं. ते कपडे पाहून ती आई आणि ती मुलगी एवढ्या हरकून गेल्या की तिच्या डोळ्यात आनंदानं अक्षरशः पाणी आलं. ताई, खरंच तुम्ही मोठ्या मनाच्या हायसा, असा तोंडभर आशीर्वाद देत ती बाई समाधानानं मुलीला उचलून चालू लागली. कित्येक दिवस त्या बाईचा तो आनंदी चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तरळत होता. आनंद देण्यात असतो हे तेव्हा मला पुरतं कळून चुकलं. त्यानंतर मुलीचे कपडे, माझ्या साड्या मी फारशा कधी साठवल्याच नाहीत. माझ्या आनंदाविषयी बोलायचं झालं तर मला काम करतानाही आनंद मिळतो. मग ते घरकाम असो, रोजचा स्वयंपाक असो, बेकिंग, कुकिंग, साफसफाई काहीही असो. अगदी एखादा आवडता पण उसवलेला टॉप शिवण्यातही तो असतो. नवनवीन पदार्थ करून

घरच्यांना आणि ऑफिसच्या सहकार्यांना खाऊ घालण्यातला आनंद तर अवर्णनीयच असतो. मी पत्रकार आणि त्यातून पुरवणी संपादक असल्यानं माझं ऑफिसमधलं रोजचं कामही मला आनंद मिळवून देतं. त्यानिमित्तानं नवीन कुणाकुणाला लिहिता केल्याचं समाधानही मिळतं. नेहमीच खूप छान छान काही वाचायलाही मिळतं. एखादं काम हातात घेऊन ते पूर्ण करणं, तडीस नेणं, त्या कामाचं चीज करणं, यात तर आनंदाबरोबरच सार्थकतेचंही समाधान लाभतं. म्हणूनच म्हणते की आपला आनंद कशात आहे हे प्रत्येकानं ओळखलं पाहिजे आणि आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी सतत केल्या पाहिजेत. कोणतंही काम काम म्हणून न करता त्यात रस घेऊन आनंद मानून जर केलं तर ते नक्कीच छान होतं. बागकाम करणाऱ्या माळ्याला कधी बघितलंय तुम्ही? शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घामेजल्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलायत कधी? यात तर नवनिर्मितीचा आनंद सामावलेला असतो. बऱ्याचदा लोक आपल्या दुःखाचं भांडवल करून आनंदानं जगणंच विसरतात. आयुष्य जगताना सतत बरोबर लागणारी एक गोष्ट म्हणजे सकारात्मकता आणि सगळं छान व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं ही वृत्ती. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत असतील आणि शिक्षक व्रतस्थपणे मुलांना शिकवत असतील तर विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद शाळेच्या रिझल्टच्या दिवशी पहावा. मेहनतीचं चीत झाल्याच्या समाधानाची झालर त्या आनंदाला असते. मला तर वाटतं कोणतंही काम मनापासून आणि झोकून देऊन अगदी समर्पित होऊन केलं तर ते इतकं छान जमून येतं की पूछो मत. आपल्या घरात जर लहान बाळ असेल तर मग आनंदाचं काही विचारूच नका. घरभर आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. त्याच्या बाळलीला पाहण्यात आणि त्याचे बोबडे बोल ऐकण्यात दिवस कधी उगवतो आणि कधी सरतो काही कळतच नाही. घरातली म्हातारी माणसं, ज्येष्ठ पिढी, हा तर समृद्ध आनंदाचा ठेवा. लहान मुलं आणि ही म्हातारी माणसं यांच्यामधला दुवा आपण असतो. या दोन पिढ्यांना सांभाळताना तोल जाऊ न देता तारेवरची कसरत करायची असते ती आपल्याला. कारण म्हातारी माणसं मनानं हळवी असतात, ती ही लहान मुलांसारखीच असतात. म्हणून त्यांचंही आपण आनंदानं प्रेमानं करायला हवं. आपण ज्येष्ठांना लळा लावून त्यांना आनंद दिला तर उद्या आपली मुलंही आपलं आनंदानं करतील. त्यांच्यासाठी आपलं वागणं हे उत्तम उदाहरण असेल. आणि अशा वेळी आपल्या म्हातारपणी आपलंही आपल्या मुलांनी आनंदानं करावं अशी माफक अपेक्षा नक्कीच चुकीची ठरणार नाही. जसं आपण दुसऱ्याला आनंद देतो तसा तो आपल्याला घेताही आला पाहिजे. त्याच्या आनंदात आपला आनंद मानता आला पाहिजे. बऱ्याचदा माणसं कर्तव्यपूर्ती करताना फक्त करत राहतात, देत राहतात. पण जेव्हा समोरच्या व्यक्तीवर आपल्याला काही देण्याची वेळ येते तेव्हा तेही आपण आनंदानं आणि हक्कानं स्वीकारलं पाहिजे. तेव्हाच कुठे त्या समोरच्या माणसालाही त्याच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद आपण मिळवून देऊ शकतो. कुणी आजारी असताना आपण त्याची मनोभावे सेवा शुश्रूषा केली आणि आपल्या आजारपणात जर त्या व्यक्तीवर आपली सेवा करण्याची वेळ आली तर भिडस्तपणा न ठेवता आपण हक्कानं त्याची सेवा स्वीकारली पाहिजे. तो जी परतफेड करतोय त्यातला आनंद त्याला आपण घेऊ दिला पाहिजे. दुसऱ्यांना सुखी, समाधानी आणि आनंदी ठेवणं हे जसं आपलं कर्तव्य आहे तसंच स्वतःला सुखी आनंदी ठेवणंही आपलंच कर्तव्य आहे. कारण घरातली माणसं जर आपल्या आनंदात त्यांचा आनंद शोधत असतील तर आपल्याला आनंदी राहणं क्रमप्राप्त आहे. म्हणून जगताना जीवन हे क्षणभंगूर आहे याची जाणीव मनात ठेवून जगायला हवं. ज्या इच्छा आकांक्षा मनात जन्मतात त्यांना कोमेजू न देता आपणच त्यांची पूर्तता केली पाहिजे. आपणच आपली बकेट लिस्ट तयार करायची आणि आपली आनंदाची झोळी कायम भरलेली राहण्यासाठीच आपणच झटायचं. मी मघाशी म्हटलं तसं जीवन क्षणभंगूर आहे. कोणाच्याच कशाला आपल्याच आयुष्यात कधी काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही. मी नुकतीच ब्रेनच्या ऑपरेशन्सना सामोरी गेले, अगदी अकस्मात, ध्यानीमनी नसताना. म्हणून आता पक्क ठरवलंय हे बोनस आयुष्य जगताना जे जे वाटतं ते करायचं, हसायचं, हसवायचं, इतरांना आनंद द्यायचा. आयुष्यात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्यात त्या करण्यासाठी शक्य ती सगळी

0: सगळी धडपड करायची, आपलं मन आपणच जपायचं. बऱ्याचदा काय होतं, माणसं वर्तमानात जगताना भविष्याच्या बेगमीत आणि भूतकाळातल्या आठवणीत इतकी दंग होतात की रोजचं जगणंच विसरतात. मग जेव्हा हातातून वाळू निसटून जावी तशी वेळ निसटून जाऊ लागते तेव्हा मग भानावर येतात. मग त्यांच्या लक्षात येतं, अरे आपण जगलोच नाही, मुलांबरोबर मूल होऊन कधी खेळलोच नाही, नाक्यावरच्या भैयाच्या हातची आपली आवडती पाणीपुरी आपण कधी खाल्लीच नाही. म्हणून ज्या वयात ज्या गोष्टी करायला हव्यात त्या बिनधास्त करायच्या, बेधुंद जगायचं. हा, पण बेताल नाही हं. बेधुंद जगताना मनातला विवेकाचा पहारेकरी जागता हवा. आनंदातही माणसानं बेभान न होता सजग असायला हवं. आता सणासुदीचे दिवस म्हणजे खरं तर आनंदाचे, उत्साहाचे, मांगल्याचे दिवस. नुकताच श्रावण सरलाय. श्रावण सरींनी चिंब भिजवून आपल्या मनात आनंदाची बीजं पेरली आहेत. आता भाद्रपद सुरू झालाय. आपले आवडते गणपती बाप्पा अगदी दोनच दिवसात घरोघरी विराजमान झालेले असतील, त्यामुळे आताच घराघरात आनंदाला उधाण आलंय. बाप्पांच्या आगमनाची तयारी, आरास, पूजा, आरती, नैवेद्य यात 5-7 दिवस मस्त मजेत सरतील. श्रावण सरींनी आपल्या मनात पेरलेल्या बीजांतून उगवलेले आनंदाचे कोंब बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आणि लाडू मोदकांवर ताव मारत बाप्पांच्या आणि गौराईच्या दिमतीला सज्ज व्हायचं. धन्यवाद.
1: अपूर्वा ग्रामोपाध्याय यांचं भाषण श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं, आनंदानं जगूया.

श्रोतेहो, नुकतंच आपण ऐकलं मध्यम वर्ग ह्या चित्रपटातील गीत. स्वप्नील बांदोडकर, पी गणेश, अनुपम शर्मा, वैशाली माडे, सुप्रिया पाठक आणि नयना आपटे यांच्या स्वरात. आणि ह्या गीताबरोबरच आजचा आपला हा तिन्ही सांजा कार्यक्रम आत्ता समाप्त होतोय.

0: बदलो बदलो, आदत बदलो।
1: मशीन में कपड़े डालने से पहले चेक नहीं किया था क्या?
0: बदलो बदलो, आदत बदलो। अब नजदीकी बैंक जाकर फटे पुराने नोट्स बदलिए। अगर बैंक मना करे तो आरबीआई के ओम्बुड्समैन से शिकायत करें। आरबीआई कहता है, जानकार बनिए, सतर्क रहिए।
2: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आयकुपनो। आता काय खिणातूच म्हळ्यार बरोबर 7:20 आयकुपाक रावात प्रादेशिक खबरो।
3: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी हांव प्राप्ती गावकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात कांय मुखेल खबरो। गोंय सरकाराच्या फुडारपणाखाला गोंयांत जैव विविधताय मंडळा वतीन वडाचे रोप लावपाची येवजण राज्यभर सुरू जातली अशी घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या। पावसाच्या दिसांनी दक्षिण गोंयातल्यो न्हंयो घसघस्यांचेर देंवपाक बंदी, कामाच्या सुवातेर बायलांची लैंगिक सतावणूक प्रतिबंध, बंदी आणि निवारण कायद्याखाला नोडल अधिकाऱ्याची नेमणूक। आता पुराय खबरो। गोय सरकाराच्या फुडारपणाखाला गोयांत जैव विविधताय मंडळा वतीन वडाचे रोप लावपाची येवजण राज्यभर सुरू जातली अशी घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केल्या। मंडळा वतीन वडाचे रोप फुकट वाडटले अशें तांणी म्हणला। एक पेड माके नाम या येवजणेखाला दिवाडी हांगा आयोजित केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले। ह्या वेळार तांच्या हस्तुकी वडाचे झाड लावन कार्यावळीची सुरवात जाली। दिवार बेटाक पाचवे चार दवरपाक फुडल्या 5 वर्सात सैमा विशयक वेगवेगळ्यो कार्यावळी सरकार राबयतले अशें मुखेलमंत्र्यान म्हणला। हे मोहिमेक लागून गोंयभरातल्या दरेका गावांत एक वडाचे झाड लावपाची मोख सरकारान दवरल्या।
4: वड हे झाड बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे।

0: कारण ते ताजी रूट ही खूप जमिनीत रुतलेली असता. ताजेर वेगवेगळे पक्षी हे वडाच्या झाडा खातीर त्या सभोवती येतात. वेगवेगळी बायोडायव्हर्सिटी वडाचे झाड प्रिझर्व करता आणि खूप मोठ्या प्रमाणात उदकाची स्टोरेज करून त्या पद्धतीत दवरता. वडाचे झाड रोपाची संकल्पना वडपौर्णिमेच्या निमित्तात आम्ही जीव महिला सातत्यात वडाची पूजा करता, त्यांच्यानीच ते रोवचे म्हणून हो संकल्प असा.
1: दिवार बेटाची सैमाची गिरेस्तकाय आणिक वाडयात. प्लास्टिक मुक्त आणि नितळ परिसर ही दिवार बेटाची वळख जावनी असे आवाहन या वेळार थळाव्या नागरिकांक मुखेलमंत्र्यान केला. रोरो फेरीबोट सेवा दिवाराच्या नागरिकांखातीर फुगट आसतली, पर्यटकांक मात ते खातीर शुल्क फारीक करचे पडटले असे ताणी म्हणला. दक्षिण गोय आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यान पावसाच्या दिसांनी दक्षिण गोय आणि कुशावती जिल्ह्याच्या वाठारातल्यो न्हंयो, तळी, घसघशे, मायनी आणि चिऱ्या खणी सारखिल्ल्या हेर उदका स्त्रोतांनी पेवपाक, न्हावपाक वा उदकान देवपाक बंदी लागू करपी आदेश जारी केल्या. घसघश्यांचेर भेट दिवपाक बंदी आसची ना, पूण घसघश्यांचेर पेवपाक, न्हावपाक वा उदकात देवपाक, डायव्हिंग करपाक, क्लिफ जंपिंग वा घसघश्यांच्या सरभोवतणी कसली हेर उदका संबंधित कृती करपाक बंदी आसतली, नेमांचे उल्लंघन करपी व्यक्ती आड कायदेशीर कारवाय जातली असे सरकारान सांगला. दक्षिण गोय आणि कुशावती जिल्हाधिकाऱ्यान कामाच्या सुवातेर बायलांची लैंगिक सत्तावणूक प्रतिबंध, बंदी आणि निवारण या कायद्याखाला नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केल्या. दक्षिण गोय आणि कुशावती जिल्ह्याच्या संबंधित नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि संबंधित तालुका मामलेदारांची त्यांच्या संबंधित वाटाराखातीर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक झाल्या. नोडल अधिकारी कामाच्या सुवातेर बायलांचेर जावपी लैंगिक सतावणुकीच्यो कागाळी स्वीकारतले आणि त्यो कागाळी जिल्ह्याच्या थळाव्या कागाळ समितीक धाडटले असे म्हणला. जळारांपासून जावपी मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया यासारख्या दुयेसांचेर आळाबंद हाडपाक शाळांनी बेगोबेग पावलां उखलची असे राज्य शिक्षण संचालनालयान मागला. शाळांनी आपल्या आवारात जळारांची पैदास जाता काय ना हाचेर देखरेख दवरपाक एका नोडल शिक्षकाची नेमणूक करची आणि भुरग्यांक हेल्थ एम्बेसेडर म्हणून वेचून काढचे असे मागला. हे विद्यार्थी नोडल शिक्षका वांगडा शाळा वाठाराची तपासणी करतले आणि घराकडेनही स्वच्छता दवरपाक जागरूकताय निर्माण करतले. पालक शिक्षक संघ, इको क्लब तसेच हेर संघटनांच्या पालवान शाळांनी हो वावर हातात घेवचो आणि शाळेचो वाठार जळारापासून मुक्त करचो असे या परिपत्रकांत म्हणा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. गोयातल्या सहकारी क्षेत्राची उलाढाल सुमार 15,000 कोटी रुपया आसा आणि ती 20,000 कोटी रुपया मेरेन पावपाची मोख दवरपाक जाय असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगले. देशभरातल्या सहकारी क्षेत्रात व्हडली क्रांती घडत आसा आणि सहकारी क्षेत्रात आधुनिकीकरण गरजेचे आसा. देशात सहकार मंत्रालयाची थापणूक जाल्ल्या 5व्या वर्साच्या निमतान आयोजित केल्ल्या राष्ट्रीय सहकारी सप्तकाच्या उक्तावण सुवाळ्यात ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले. फोणेच्या राजीव गांधी कला मंदिरात ही कार्यावळ आयोजित केल्ली. सहकारी क्षेत्रात प्रामाणिकपणान काम सुरू आसा आणि सहकारावरवी विकसित गोय आणि समृद्ध भारत मेळटलो असो विश्वास ताणी ह्या वेळार उक्तायलो. पूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींच्या आशीर्वादाखाला चालू आशिल्ल्या गुरुपीठारोहण रुपया महोत्सवाच्या वर्साच्या निमतान श्री दत्त पद्मनाभ पीठ, जगत जननी आणि संत समाज फोंडा हांच्या संयुक्त हाजिरेंत गालाशिरे कवळे हांगा भक्तिमय वातावरणात वडा पुनव उत्सव मनयलो. ह्या वेळार मुखेल सोयऱ्यो म्हूण डॉ अनिता प्रभू हाजीर आशिल्ल्यो. हाजीर आशिल्ल्या दरेक बायलेक भेट म्हणून झाडाचे रोप दिल्ले. सगळ्यांनी एक तरी झाड लावचे आणि ताका पोसवण देऊन ती वाढोक जाय असो संदेश या कार्यावळीतल्यान दिलो. झाडा संवर्धन ही

0: काळाची गरज आशिल्ल्यान पर्यावरणाची राखण करपा खातीर सगळ्यांनी फुडाकार घेवचो अशें आवाहन ह्या कार्यावळीत केलें. बेतोडा हांगा आशिल्ल्या पीएम श्री सहकारी हायस्कुलांत विद्यार्थ्यां मदीं जागृताय करपा खातीर नशामुक्त भारत अभियान ही कार्यावळ जाली. अंमली पदार्थांचें सेवन केल्यार फकत शरिराक आनी मानसीक न्हय तर देशाच्या प्रगतीक लेगीत व्हड धपको बसता देखून विद्यार्थ्यांनी स्वता अंमली पदार्थांक सावन पयस रावन हेरांक लेगीत हातूंतल्यान पयस दवरपाचें आवाहन बेतोडा उप आरोग्य केंद्राच्यो डॉ शुभदा शेणवी तळवडकार हांणी केलें. म्हार्दोळ हांगा युनायटेड स्पोर्ट्स क्लबाच्या मैदाना भोंवतणी घातिल्ल्या विद्युत रोषणायेचें उद्घाटन वीजमंत्री सुदीन ढवळीकार हांच्या हस्तुकी जालें. वीज खात्याच्या सहकार्यान पुरवण केल्ल्या ह्या सुविधेक लागून खेळगड्यांक सांजवेळा उसरा मेरेन मैदानाचेर खेळपाक मेळटले. गेले वर्सा दिल्ले आश्वासन आयज पुराय जाता. ह्या कामात कितें त्रुटी उरल्यार त्यो सुदारल्यो वतल्यो. फुडें मैदानाचेर टर्फ ग्रास घालपाचो आमचो यत्न आसतलो. नागरिकांनी सकारात्मक सूचना केल्यार प्रगती जावपाक आदार जाता. फुडें समाजाच्या उन्नती खातीर जायत्यो गजाली करपाच्यो आसात त्यो आमी पुराय करतले अशें मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला. कला आनी संस्कृती संचालनालयान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या येवजण्यांखाला अर्ज सादर करपाची मुजत 17 जुलय मेरेन वाडयल्या. येवजण्यां खातीर आदी अर्ज केल्लो पूण विचारात घेवक नाशिल्लो कलाकार गट व्यक्ती वा संघटना परतून अर्ज करपाक शकतात. खेळ गोयच्या कनिष्का निंबुरिया हाणें पंजाबातल्या जालंधरात सुरू आशिल्ल्या भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या राष्ट्रीय बॉक्सिंग सब ज्युनियर सर्तींत चलयांच्या गटान कांस्य पदक जोडलें. हवामान भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या अदमासा प्रमाण फुडल्या 4 दिसांत उत्तर आणि दक्षिण गोय जिल्ह्याच्या कांय सुवातींनी वादळी वाऱ्यासयत व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोय सरकाराच्या फुडारपणाखाला गोयांत जैव विविधताय मंडळा वतीन वडाचे रोप लावपाची येवजण राज्यभर सुरू जातली अशी मुखेलमंत्र्याची घोषणा. पावसाच्या दिसांनी दक्षिण गोयातल्यो न्हंयो घसघश्यांचेर देंवपाक बंदी. कामाच्या सुवातेर बायलांची लैंगिक सत्तावणूक प्रतिबंध बंदी आणि निवारण कायद्याखाला नोडल अधिकाऱ्याची नेमणूक. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता आयकुया कार्यावळ चावडेर.

सोनिया सिरसाट आणि सांगत्यांच्या आवाजातल्यान आम्ही ऐकले हे देखणी गीत आणि आयचे हे चावडेर कार्यावळीन ह्या उपरांत हे आसा धो असा धालो श्यामलता बोरकार आणि सांगत्यांनी सादर केल्लो.

श्यामलता बोरकार आणि सांगात्यांनी गायिल्लो धालो निखत जमे आयकलो आणि आयचे हे चावडेर कार्यावळीतले ह्या उपरांचे हे लोकगीत असा फुगडी गीत आयकुया विलियम रॉड्रिगीस हांच्या आवाजातल्यान.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

फाल्यां सकाळी धाबऱ्या जाऊन 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन उस्ताद असद अली खां हांचे रुद्र विणावादन आसतले. ताणे वाजयल्लो राग मिया की तोडी. दनपारा 12 जाऊन 5 मिनटांचेर घरकुल हे कार्यावळीन बेघर ही काणी आयकुपाक मेळटली. मुग्धा रेगे हांणी सादर केल्ली. त्या भायर वर्षा मालवणकर हांचे आसतले कविता वाचन.

फाल्यां सांज वेळार 5:30 इंग्लिशीतले युववाणीत यो बॉडी क्लॉक एण्ड नेचर्स फार्मसी ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. मारिया एलिना परेरा हांणी सादर केल्ली. ICC बायलांच्या T20 वर्ल्ड कप सर्तीत पहिल्या सेमीफायनल मॅचीचे प्रत्यक्ष धावते वर्णन दिल्ली केंद्रावेल्यान आम्ही सहक्षेपित करतले आणि आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही ऐकूपाक शकतले आमच्या न्यूज ऑन एअर ह्या ॲपावरवी. फाल्यां सांज वेळार 7:00 आसतले मराठी चित्रपट संगीत, तर 7:30 चावडेर हे कार्यावळीन घरगुती बाग हे विशयी नेवील आल्फांसो हांचे आसतले उलोवप. फाल्यां रातच्या 8:30 डॉ चेतन सिनाय हांचे उलोवप कॉन्फ्रंटींग ड्रग अब्यूज ह्या संदर्भात तुमकां आयकुपाक मेळटले. रातच्या 10:00 कार्यावळ आसतली गोयची ल्हारा. ह्यो जाल्यो फाल्यां वितरावपाच्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी.

President Draupadi Murmu conferred Akashwani Mumbai. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी

0: मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: ईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचे आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्ट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
2: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती.

0: मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं होम हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233°1 म्हणजे 1287 kHz.
2: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 FM रेनबोंत वीर जवान.

0: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान. आयकुपेरो आता आयकुया खबरा विभागान सादर केल्ले प्रादेशिक समाचार दर्शन.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरा विभाग सादर करता प्रादेशिक समाचार दर्शन. आयच्या वृत्तीत वडापुनव आनी हळण किल्ल्याचे जाल्ले संवर्धनाचे काम. आज वडापुनव हे निमतान दिवाडे बेटाचेर एक आगळो वेगळो कार्यक्रम झालो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला एक पेड मा के नाम या संकल्पनेक अनुसरून वडाच्या झाडाचे रोवपाचो कार्यक्रम झालो. ही मोहीम आयज सावन सुरू झाल्या. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या मोहिमेचे उक्तावण केले. हे आसत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत.
2: आम्ही सातत्यात म्हणजे हे निसर्गाशी नाते जोडलेली आयत हो वटपौर्णिमेचो क्षण आहा. वडाचे झाड त्याच पद्धतीन ते जगूंक जाय, लोकांनी त्याची पुजाय करपाक जाय आनी ताकाच लागून आयच्यान आमचो संकल्प आसा की पुराय गोंयभर सगळ्या बायोडायवर्सिटींनी आनी सगळ्या पंचायतींनी तेंच्यांनी इनिशिएटिव्ह घेवची आनी कमीत कमी म्हणजे प्रत्येक वार्डात एक वडाचे झाड लावचे. वडाची झाडां फ्री ऑफ कॉस्ट आमचे बायोडायवर्सिटी चेअरमॅन प्रदीप सरमुखादम हे मेंबर सेक्रेटरी सगळ्या जाणांक वडाची झाडां फुकट दितले. फुडल्या म्हयनोभर पर्यंत वडाची झाडां सगळ्या पंचायतींनी पावतली. बायोडायवर्सिटीचे चेअरमॅनान इनिशिएटिव्ह घेवन प्रत्येक आणि ते अशा जाग्याचेर लावचे की तो वड लायल्या उपरांत ताची पुजा करपाक वचूंक मेळचे, ताचो सराउंडींग खूप बरो आसचो आणि ते सगळे मेंटेन बायोडायवर्सिटी आणि गावातल्या महिला हांच्यानी मेळून करचे

0: कारण आम्ही पाहिलं की फाटल्या वर्षभराच्या भीतर गोयातली कितीशीत म्हणजे 100 झाडा सुमार जी हा ती पडली ती मेली. नवीन वड लावप हे खूप गरजेचे असले तोच संकल्प घेऊन आम्ही वड लावपाचा ठरवला. वड हे झाड हे बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने खूप महत्वाचे असा कारण ते ताजी रूट ही खूप जमिनीत रुतलेली असता. ताजेर वेगवेगळे पक्षी हे वडाच्या झाडा खातीर त्या सभोवती येतात. वेगवेगळी बायोडायव्हर्सिटी हे वडाचे झाड प्रिझर्व करता आणि खूप मोठ्या प्रमाणात उदकाची स्टोरेज आपल्या मुनापणा जी असा पळय न्ही ती खूप मोठ्या प्रमाणात उदकाची स्टोरेजूय करून त्या पद्धतीत दवरता. म्हणूनच ते झाड हे तितके महत्वाचे असा आणि ताकाच लागून वडाचे झाड रोवपाची संकल्पना वड पौर्णिमेच्या निमित्तात आम्ही ज्यो महिला सातत्यात वडाची पूजा करता ताज्याच निमित्तात तांच्यांनी ते रोवचे म्हणून हो संकल्प असा. आज हो कार्यक्रम आम्ही या दिवाळीच्या बेटाचेर हंगासर केलो कारण आम्ही पळयता की दिवाळी आयलंड हे अशाच पद्धतीत मेंटेन करून दवरपा खातीर सरकाराचा पुराय प्रयत्न असा. तुमचोय सगळ्यांचो संकल्प असा. फुडल्या 1-5 वर्षाच्या भीतर वेगवेगळे प्रोजेक्ट विच इज एन नेचर फ्रेंडली प्रोजेक्ट बायोडायव्हर्सिटी फ्रेंडली प्रोजेक्ट खंयसरूच खंयच्याच पद्धतीचे हंगासल्या पर्यावरणाक हानी जावची ना आणि हो नैसर्गिक दृष्ट्या आनिकूय बी खूप मोठ्या प्रमाणात येऊचे. टुरिस्ट आता येता ताज्या पेक्षा हजारांनी टुरिस्ट चढ हंगासर येऊचे. आम्ही म्हणतात की बिचारो टुरिस्ट वयता न्ही त्या दृष्टीन आम्ही पुराय हंगासरलो दिवार आयलंड हो डेव्हलप करून घेतला. दिवार आयलंडाच्यो लोकांच्यो डिफिकल्टीज असा म्हाका खबर आहा की मेन डिफिकल्टी फेरीबोट असा. थोड्या दिसांच्या भितर तुमची रोरो फेरी येवपाची असा. ती रोरो फेरी आम्ही जाता तितके बेगीन सुरवात करतले. आमदाराची रिक्वेस्ट असा की तुमकां फ्री ऑफ कॉस्ट फेरीबोट दिवपाक जाय. प्रोसेस सुरू असा. तुमकां पास सिस्टम दिता. तुम्ही पास दाखोवपाचो आणि फ्री ऑफ कॉस्ट वचपाचे एकदा प्रोसेस कंप्लीट जातलो. कारण म्हाका खबर आहा कारण इट इज तुमकां जर कायम यो वच करूंक जाय असत टू व्हिलर असत किंवा 4-व्हिलर असत फ्री ऑफ कॉस्ट वचूंक जाय. विदीन अ मंथ आम्ही प्रोसेस कंप्लीट करता आणि सगळ्या जणांक टुरिस्ट येता तांकां पैसे पे करूं न्ही. तांकां फुकट नाका. तांकां येतना वयतना पैसे पे करचे पडटा ते करूं न्ही. तांकां म्हाजे तर म्हणण्या 10 रुपयाच्यो जी 20 रुपया फारीक करून न्ही. तांकां फरक पडना कारण ते टुरिस्ट हांगासर पळोवपाक येता. पण एक संकल्प करूया की तुम्ही जर ठरयले की दिवाळी आयलंडाचेर रावता आमी प्लास्टीक पिशवीच वापरचे ना. आमी प्लास्टीक पिशवी पणजेच्यान हांगा हाडचे ना रायबंदच्यान हांगा हाडचे ना. आणि हे जर तुम्ही संकल्प केलो तर तुमचे इतकोय परिसर हो प्लास्टीक फ्री म्हणून उरतलो. आम्ही पळयता की कालची जर तुम्ही मन की बात हो कार्यक्रम जर पळयलो मोदीजीचो त्या मन की बात या कार्यक्रमात मिझोरम या राज्यात तांच्यांनी 2 गजाली सांगल्यो. एक क्लिनेस्ट विलेज म्हणजे पुराय देशात स्वच्छ विलेज खंयची जाल्यार त्या मिझोरम स्टेटीत असा. आणि दुसरो तांच्यांनी ब्रिज सांगलो कसलो झाडाच्या मुना पासून तयार जाता तो ब्रिज ताज्या वयल्यान लोक वता. म्हणून क्लिनेस्ट विलेज ही आमकां दिवार आयलंड करपाचो खूब व्हडलो स्कोप असा आणि ते आम्ही करपाक शकता. म्हणून तुमचो कचरो जर तुम्ही ट्रीट केलो प्लास्टीक जर वापरले आम्ही पोती वापरली जाय जाल्यार पोत्यो हांव सगळ्या तांच्या घरांत 2-2 पोत्यो राजेशाक दिवपाक लायता. आम्ही पोत्यो हांव फकाणां सांगना. नुस्तें हाडूंक वयतनाय पोती व्हरपाची भाजी हाडूंक वयतनाय पोती व्हरपाची. त्यो पोत्यो जाय जाल्यार प्रत्येकाच्या घरांत आमच्या पंचायतीच्या वतीन वाटूया जेणे करून प्लास्टीक वापरूया नाका. ते जर आम्ही ठरयले आणि तुम्ही ठरयले दुसरो कोण येता ताका सुद्दां फेरीबोटींतल्यान देंवता आसतना प्लास्टीक आरय जाल्यार परत दिगां धाडून म्हणटा तशें हो जो संकल्प केलो जाल्यार खूब बऱ्या पद्दतीन गोंयातलो 1 नंबरचो विलेज तुमची विलेज जावपाक शकता. ते करपा खातीर तुमचो प्रयत्न आसचो. तुमचो सगळ्यांचो निसर्गाकडे सैमाकडे खूप लागचो संबंध असा कारण आम्ही पळयता बाकीच्या लोकांच्या पेक्षा तुम्ही चड म्हणजे हांगासर नुस्तें आसतले बाकीचे सगळे म्हणजे हांगासल्या हांगासरूच रावपाचो तुम्ही इकोसिस्टम जी आहा पळय न्ही ती डेव्हलप केला ती आनिकूय करची. ताका जो जो सरकाराचो तेको जाय तो आमच्या कडल्यान सातत्यात मेळटलो. हांव चड वेळ उलयना की आम्ही कोटी तीर्थ कॉरिडॉर हो प्रोजेक्ट इन लाँग रन सगळ्या जणांक खबर आसतले हातात घेवपाचो आहा. म्हणून हांवें म्हटला हांगा जर आयज 100 टुरिस्ट येता आसत जाल्यार इन फ्युचर ते 1000 टुरिस्ट येतले. हांगासरलो एक इकोसिस्टम आनी खूप मोठ्या प्रमाणात म्हणून तो कोटी तीर्थ प्रोजेक्ट हो खूप बरो प्रोजेक्ट जावचो हाज्या खातीरूय तुमच्या सगळ्यांचे सहकार्य आसचे. आयच्या वटपौर्णिमेच्या निमित्तात वडाचे झाड लावून म्हज्या हस्ते ह्या कार्यक्रमाची बायोडायव्हर्सिटीन सुरवात केली. म्हणून हांव परत एकदा वटपौर्णिमेच्यो सगळ्या जणांक खूप खूप शुभेच्छा दिता. सगळ्या जणांनी झाडां लावचे झाडांची काळजी घेवची. आमचो संकल्प 10 लाख झाडां लावपाचो आसा तो आम्ही पुराय करतले.
1: हळण किल्ल्याचे संवर्धन आणि ताजे पुनरुज्जीवन करपाचो वावर फाटलो काही तेप चालू आशिल्लो. आज या किल्ल्याचे संवर्धनाचे काम पुराय जाऊन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ताजे उक्तावण केले. हे असा तांच्याच भाषणातले काय वेचिकांश
2: अलोर्ना फोर्ड 1700 या शतकात हो तयार केलो गेलो म्हणजे सावंतवाडी

मुंबईतले सावंत भोसले हांच्यानी हो फोर्ट किंवा साखळेचं फोर्ट, बट ताज्याय पहिली म्हणजे मराठीशाहीचे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात हंगासर प्रस्थापित झाले आणि त्याच्याच उपरांत तांच्यानीही मराठीशाही सावंतवाडीतल्या सावंत भोसले हांच्याकडे दिली गेली आणि त्याच्या उपरांतच हे फोर्ट हे अस्तित्वात आले. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा खातीरच आमकां हंगासली आम्ही म्हणता की हिंदू संस्कृती आमकां दिसून येता. आमकां ही म्हणजे फोर्ट आणि बाकीचे सगळे जे असा हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हांच्याच खातीर आमकां दिसून येता. पुराय पोर्तुगीजांनी 450 वर्सां ही पूर्ण पुराय गोंयाचेर राज्य करूंक ना, तर त्यांच्यानी विशिष्ट भागाचेर 450 वर्सां राज्य केलां आसतलें. बट सालसेत बार्देस आणि तिसवाडी जर सोडीत जाल्यार उरलेल्या भागाचेर ऑलमोस्ट फक्त 150 वर्सां हे पोर्तुगीजांचे राज्य आशिले. ताज्या पहिली ताजेर शिवशाही मराठा राज्य आणि बाकीची ही वेगवेगळ्या हांचे अस्तित्व म्हणजे सत्तरीत दिपाजी महाराज दिपाजी राणींचे साम्राज्य आशिले. अशा वेगवेगळ्या हाजेर हे अस्तित्व टिकवून दवरलेले. आणि म्हणून तर आम्ही पळयता की ह्या पद्धतीचो इतिहास परत एकदा पुनर्लोकार्पण करपा खातीर आमचे सरकार सातत्यात गोंयातले वेगवेगळे फोर्ट हे रिस्टोर्ड करीत असा आणि त्याचो इतिहास लोकांच्या मुखार हाडीत असा. व तातूंतलोच एक महत्वाचा भाग असा की ह्या आयज अलर्णा फोर्टाचे लोकार्पण करता असताना म्हाका खूप खोस भोगता. फाटल्या 7.5 वर्षाच्या कार्यकाळात अशाच पद्धतीत आम्ही ज्याका म्हणता की विकास विरासत भी और विकास भी, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या कार्यकाळात आम्ही ज्याका म्हणता की विकासा बरोबर विरासताकूय भी खूप महत्व दिला. आमचे आर्कॉलॉजिकल स्ट्रक्चर्स हे आमकां टिकोवन दवरपा खातीर सातत्यात आमचो प्रयत्न असा. म्हणून तर 8.5 वर्षाच्या कार्यकाळातल्यान मागीर सप्तकोटेश्वराचे शिवकालीन मंदीर असतले किंवा त्याच बरोबर आम्ही म्हणटा तो आग्वाद जेल म्युझियम असतलो, साखळेतलो फोर्ट असतलो किंवा आयचो हो फोर्ट ऑफ अलर्णा असतलो. हो माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अस्तित्वात आयले, परत एकदा आम्ही लोक रिनोव्हेट करून लोकार्पण करपाक शकले हाज्या बद्दल खरोखरच म्हाका गर्व असा. आणि हे लोकार्पण करता असताना आणि हेच फुडें व्हरता असताना हे फोर्ट हांव तर म्हणटलो की हळर्ण्या गावातल्या लोकांचे कदाचित हे फोर्ट जेन्ना अस्तित्वात आयलो तेन्नाच म्हणजे हे फोर्ट अस्तित्वात आयले हांगासली लोक म्हणजे हांगासले कदाचित बऱ्योचश्यो फॅमिली त्याद्या वेळार हांगासर सेटल जाल्या आसतल्यो. बऱ्याच जणांच्या म्हणजे ऐतिहासिक जर काढून पळयलो आसत जाल्यार त्यांचो ह्या फोर्टाशी कनेक्टेड असतले गावातल्या लोकांशी. म्हणून तर हांगासलो गाव अस्तित्वात आयला असतलो. हांव पुराय गावातल्या लोकांचे खूप खूप अभिनंदन करता, कारण पूर्वजांचे विशेष करून अभिनंदन करता की फोर्ट रिस्टोर दवरप हे फक्त सरकाराचे काम न्ही, तर गेल्या कितलेशाच पिढ्यांनी वो फोर्ट अस्तित्वात दवरला. तांचेय बी हांव मनापासून खूप खूप अभिनंदन करता. ही फुडली जबाबदारी ही आमची असा. आम्ही जसे आताच बाप प्रसाद आणि उलयता असताना म्हटले की हे फोर्ट कितल्या बऱ्या पद्धतीत मेंटेन करप, तो फोर्ट हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स त्याच्या लोकांपर्यंत कसे पावप आणि त्याचबरोबर फुडल्या पिढीपर्यंत कसे व्हरप हे आमचेर असा. आणि म्हणून तर जे या फोर्टाची हिस्ट्री आताच बाप प्रवीण आर्लेकर उलयता असताना सांगले की फर्स्ट फेजीतले काम हे पुराय झाले असा, सेकंड फेजीतल्या कामांक हाका पुराय रिटेनिंग वॉल ही WRDच्या मार्फत ही बांधली वयतली आणि त्याचबरोबर भीतर म्हणजे फक्त 3 रूम अस्तित्वात असा, भीतर बाकी जे स्ट्रक्चर आशिले ते पुराय मुडून पडला. बट ते त्याच पद्धतीत आता नवीन हातूंतल्यान न्ही तर बांधकाम जसे ते 3 रूम असा, बाकीचे स्ट्रक्चर हे सेकंड फेजीतल्यान त्याच पद्धतीत बांधतले आणि परत एकदा ते रिस्टोरूय करतले. हे सेकंड फेजीतले कामूय बी हे जाता तितके बेगीन आम्ही त्यातूंतल्यान घेतले. आणि ते फक्त स्ट्रक्चर बांधचे ना, तर ते स्ट्रक्चर हांवें आतां जे एक्झिस्टींग 3 रूम आसा तातूंत ह्या किल्ल्याचो इतिहास आणि त्या किल्ल्याच्या इतिहासाच्या बरोबरूच आम्ही ज्याका म्हणटा की पुराय गोंयच्या किल्ल्यांचो इतिहास होय थंयसर डिस्प्ले केलो वयतलो, जेणे करून हांगासले सगळे शाळा स्कूल हाय सेकंडरी आणि त्याचबरोबर इतर गावातले जेन्ना टुरिस्ट येतले तांकां पुराय इतिहास वाचपाक मेळटलो, पळोवपाक मेळटलो, जेणे करून तांकां तो इतिहास समजप हे गरजेचे आसा. त्याय खातीर जाता तितके बेगीन तेय बी आम्ही अस्तित्वात हाडटले. हे सगळे सांगता असताना हे सगळे जर गोयातले किल्ले जर आम्ही पळयत म्हणजे आग्वादचो किल्लो झालो, तेरेखोलचो किल्लो झालो, शापोराचो किल्लो झालो, आग्वा आपलो अलोर्ण्याचो किल्लो झालो आणि ताज्या उपरांत आम्ही बेतूल फोर्ट झालो आणि काब दी रामा झालो. हे जर सगळे फोर्ट गोयातले पळयत जाल्यार ते वॉटरवेतल्यान कनेक्टेड असा. म्हणजे आताच हांव सेक्रेटरी कडे उलयतालो की इन फ्युचर सरकाराचो प्लॅन असा की ते वॉटरवेतल्यान कनेक्ट करप. म्हणजे आम्ही जर आग्वाद किल्ल्या वयल्यान जर एकत्ररित्या न्हंय म्हणजे सपोज बाय बोटीतल्यान जर सगळे किल्ले पळोवपाचे झाले असत जर एकाच दिसाच्या भितर सगळे किल्ले हे बाय बोट हे आम्ही पळोवपाक शकतले, हे टुरिस्टीक अट्रॅक्शन असतले. ते

0: जाता तितके बेगीन म्हणजे बाय रोड येऊपाक एक एकदा खूप पैस पडटा बट बाय वॉटरवेज येऊपा खातीर खूप बेगीन आणि बऱ्या पद्धतीत पावतले आणि खूप मोठ्या प्रमाणात टुरिस्टूय बी ते प्रिफर करतले म्हणजे येता त्या ऑक्टोबराच्या उपरांत ही संकल्पना आम्ही पीपीपी मोडाचेर पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप बेसिसाचेर टुरिस्टांक हांगासरूय घेऊन येवप आणि त्या निमित्तान टुरिस्ट खूप मोठ्या प्रमाणात हांगासर या किल्ल्याचो इतिहास पळोवपाक किल्लो पळोवपाक हांगासर निश्चितच येतले. तसो पळोवंक वचत जाल्यार ह्या किल्ल्याचो इतिहास सांगता आसतना बाप्पा आमचो निलेश फळदेसाय हांणी पुराय इतिहास सांगलो हो हिस्टॉरिकली तितकोच इम्पॉर्टंट आशिल्लो म्हणजे पोर्तुगीज आणि सावंत भोसले हांच्या मदल्यो ट्रिटी किंवा मराठा टू पोर्तुगीज पोर्तुगीज टू मराठा हो दोन तीन फावटी जरी जाला आसत जाल्यार शापोरा न्हंयचेर आशिल्लो म्हणजे तसो हिस्टॉरिकली खूप इम्पॉर्टंट मराठा राजवाड्या खातीरय आशिल्लो. हांगासली वॉटरवेज ह्यो तेन्नाय डॅव्हलप जाल्लो आमी आतां पळयता आमी खंय तरी आतां ज्यो फेरीबोटी आनी हे म्हणटा की तेद्या वेळार सुद्दां म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ह्या वॉटरवेजचो उपयोग हो तेद्या वेळारूय करताले म्हणजे तितके डॅव्हलप्ड गोंय हे तेन्नाच्या काळांतूय बी आशिल्ले बट आतां आमी पळयता केन्ना केन्ना वॉटरवेज ह्यो आमी यूज करपाक खंय तरी कमी पडल्या त्या वॉटरवेजचो यूज करप हे तितकेच गरजेचे आसा. वेळ पडलो जाल्यार ह्यो वॉटरवेज परत एकदा रिवायव्ह करप हे सरकारान ठरयलां आणि म्हणून तर ह्या किल्ल्याचे रिस्टोरेशन जवळपास अप्रॉक्सिमेटली 66 लाख रुपीज म्हणजे विथ कमीत कमी खर्चांनी जरी केले जाल्यार उरलेल्या सेकंड फेजीत ह्या किल्ल्याचे पुराय काम हे जाता तितके बेगीन आमी पुराय करतले. हांव डिपार्टमेंट ऑफ द आर्कॉलॉजी हांनी पुराय किल्ल्याची जतनाय घेवचीच सरपंच पंच हांचेरी बी तितक्याच मोठ्या प्रमाणात आपले म्हणजे हांगासल्यो प्रायमरी शाळा आणि बाकीच्या सरपंच हांच्यानी म्हणटा हिस्टॉरिकल डे सेलिब्रेशन करपाचे काम ह्या किल्ल्याचेर येवन करचे. 15 ऑगस्ट आसतलो 19 डिसेंबर आसतलो किंवा छत्रपती शिवाजी राज्य अभिषेक आसतले अशे वेगवेगळे दिन तांच्यानी हांगासर येवन मनोवचे त्या निमित्तात नवीन पिढयेक ह्या किल्ल्याचे महत्व कळटले नवीन लोक ह्या किल्ल्याचेर येवपाक लागतले आणि ताका ते हांगासर येवचे. सातत्यात गोय सरकार अशा पद्धतीत गोयात असलेल्यो सगळ्यो पुरातन वास्तू मागीर ते तांबडे सुर्लाचे टेम्पल असुनी किंवा वेगवेगळे फोर्ट असुनी हे रिस्टोर करीत असा आणि हे लोकार्पण करता असताना आम्ही अशा पद्धतीचे रिस्टोर खूप मोठ्या प्रमाणात करपाक लागलेले असा. हातूंतल्यान खूप मोठ्या प्रमाणात टुरिस्ट आयजूय बी म्हणजे पुराय जगभर आर्कॉलॉजिकल इम्पॉर्टन्स असलेल्यो सायट पळोवपा खातीरच म्हणून खास करून टुरिस्ट येतात तांच्या खातीर हे खूप व्हडले अट्रॅक्शन असा कारण 1700 शतकातलो किल्लो आयज सुद्धा त्याच पद्धतीत मेंटेन असा. आम्ही एक एकदा पळयता की 50 वर्सांच्या उपरांत एखादी बिल्डींग आमकां मोडून दुसरी बांदची पडटा आणि तिचे रिस्टोरेशन जावपाक शकना बट हो किल्लो जो 1700 शतकात बांदलो तो आयजूय बी तशाच पद्धतीचो मेंटेन असा. आम्ही थोडीशी डागडुजी ताका केल्या बट बाकीचे जे मोडून पडला स्ट्रक्चर ताका नवीन परत एकदा आम्ही त्या पद्धतीत बांधतले. आयच्या ह्या सुंदर अशा दिसा आम्ही आयज हे परत एकदा लोकार्पण करपाक शकले म्हणूनही म्हाका खूप खोस भोगता.
1: हे आशिल्ले आयचे प्रादेशीक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हा सुभाष जाण. आता परत मिळूया फुडल्या सोमारा. निरोप दियात. नमस्कार.
2: खबरां विभागान सादर केल्ले प्रादेशीक समाचार दर्शन निकतेच आम्ही ऐकले. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया गीत गजलांची कार्यावळ.

जानिसार हांच्या लेखणीतल्यान साकारलेली सुंदर अशी ही गजल दिखतीस आम्ही ऐकली. इश्टारो, आयच्या ह्या गीत गजलांच्या कार्यावळीन भूपेंदर सिंग हांच्या आवाजातली गजल ह्या उपरांत आम्ही ऐकूया एकदम लोकप्रिय आणि मार्मिक अशी ही गजल. विरह, विश्वासघात आणि अथांग वेदनेंचेर आधारित ही गजल जावन आसा कौसर उल जाफरी हांची.

0: spettacolo.
1: उत्तर तू दिताय आमी आयकले हे गीत बाब जॉन एफ हांच्या आवाजातले. मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. इश्टानो, हे कार्यावळीतल्यान तुम्ही आयकू शकता तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत. आणि गीत मागपा खातीर तुम्ही आमकां व्हॉट्सएप मेसेज नाजाल्यार एसएमएस धाडून गीत मागू शकता 8380071054 या आमच्या नंबराचेर. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. आयच्या ह्या मनजोक्ती गीतांनी ह्या उपरांतचे हे गीत जावन आसा शेरोन हांच्या आवाजातले. आणि हे गीत आसा पावसाचो दीस. विलमिक्स हांच्या ह्या गीता खातीर संगीत आसा मारियोनो रॉड्रिगीस, बाल्ताजार फेर्नांडीस आणि आग्नेलो डायस हांचें.

पावसाचे सांज हे गीत आम्ही ऐकले ऑरव्हिल हांच्या आवाजातल्यान. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादेर चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्सांचेर. त्याभायर आमच्या तरेकवार कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे ॲपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्यो तरेकवार कार्यावळी तुम्ही आयकू शकतात. आणि आयकुपेणो ह्या खिणांक चालू असा ही मनजोक्ती गीतांची कार्यावळ, आयकुप्यांच्या मागणे गीतांची ही कार्यावळ. आणि हे कार्यावळीतल्यान तुम्ही मागू शकतात तुमच्या मनातले तुमच्या आवडीचे गीत 8380071054 ह्या आमच्या नंबराचेर व्हॉट्सॲप मेसेज ना जाल्यार SMS धाडून. नंबर परतून एक फावट सांगता 8380071054. आयच्या हे कार्यावळीन ह्या उपरांचे हे गीत जावन आसा खाट. आणि ह्या गीता खातीर मागणी कळयतात अहमदाबाद सावन जुलियन

मातारपण हे गीत आमी आयकले, रोजरी फन्स हांचे हे गीत आनी तांचोच आवाज आमी ह्या गीता खातीर आयकलो. ह्या गीता खातीर संगीत जोशीनो हांचे. मागणी कळयल्ली सेबी फर्नांडीस हे आमच्या मोगाळ आयकुपी इश्टान मडगांव सावन. तुमी आयकतात मनजोक्ती गीतांची ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय

0: ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर म्हादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान.

会抹布，我怎么来着？你干活哪干啊？你在做一点的。

Kuatnya kuat kami. Bye bye, bobo semangat. Paran marukan.

0: पिशा माका वेळ जाता रांदूंक जाय.
1: आशालता बाबगांवकर हांच्या आवाजातले गीत आम्ही ऐकले. उदय भेंबरे हांचे हे गीत आशिल्ले. आणि ऐकूपेनो आयच्या ह्या मनजोगती गीतांनी निमाणे सुवातेर लॉर्ना हांच्या आवाजातल्यान ऐकूया हे सोपन गीत. ह्या गीता खातीर आमकां मागणी कळयल्या वारका सावन ग्रेसी फर्नांडीस हांणी.